0: मानून घेवपाक तयार आसना. सो पयलीं म्हळ्यार आमी तांकां एक हेल्थ एज्युकेशन करपाक लागले की आल्कोहोलिजम इज लायक एनी अदर डिजीज, म्हणजे तुमकां डायबिटीज जाल्यार आसूं किंवां प्रेशर वाडला, तशेंच आल्कोहोलिजम हें एक दुयेंस जालां. ज्या वेळार हें एक्सेप्टन्स येता त्या वेळार आमचें पयलें पावल सफल जाता. पेशंट एक्सेप्ट करता की आपणाक हय हें दुयेंस जालां, आपणे दोतोरा कडेन वचून हाजे वयर ट्रिटमेंट घेवचो. आतां दुसरें स्टेप म्हळ्यार कितें, दुसरें म्हळ्यार सोऱ्या पसून आपणें कशें पयस रावप, हाव टू स्टे अवे फ्रॉम आल्कोहॉल. हांवें खूब पेशंट्स पळयल्या सोरो सोडटात ते, पूण रिलॅप्सूय तितलेच फास्ट जातात, सोरो परतय तितलेच फास्ट घेतात. हाका लागून घरा वतकच एक कावन्सिलींग ग्रूप ताजो आमी पत्तो दितात तांकां, तांकां मोबायल नंबर्स दितात. आनी थोडे पळय जे पेशंट आसतात न्ही जे रेजिस्टंट फॉर ट्रिटमेंट, तांकां आमी एक मेंटर दितात. म्हणजे कशें, एक कावन्सिलर किंवां एक नर्स केन्ना केन्ना म्हजोय नंबर दिता. आनी ज्या वेळार पळय पेशंटाक न्ही अर्ज येता, सोरो घेन दिसता, त्या वेळार ताणी तो पळय फोन नंबर आसता तो 24/7 फोन नंबर. नॉर्थ गोवाक वेगळो आसा, साउथ गोवाक वेगळो आसा. सो हो फोन नंबर ताजे ताणी फोन करपाचो आसता आनी एक 2 मिनटां आपल्या मेंटरा कडेन उलोवप, ती अर्ज थंय क्रॉस जाता. अशा तरेन खुबशे पेशंटांत बरे आसात. आजचे तरणाटे पिढीक सामके अलार्मिंग प्रॉब्लम तो म्हळ्यार एज ऑफ इनिशिएशन. म्हणजे पयली फावट ज्या वेळार पळय एक भुरगो सोरो घेता ताजे पयली वय आसतले 20-21, पूण आज आमकां अशें दिसून आयलां की तांचे वय 12 किंवां 13 वर्सांचेर फस्ट ड्रिंक ते भुरगे घेतात. हाजो अर्थ असो जालो की जी पळय आमकां दुयेंसां 30-35 वर्सांचेर येताली, ती आज आमकां 20-25 वर्सांचेर ही सिरोसिस ऑफ लिवर किंवां अदर कॉम्प्लिकेशन्स ऑफ आल्कोहोल इनटेक ही आज आमकां मेडिकलांत दिसून येतात. दीस इज अ लिटल प्रॉब्लम एरिया. पूण 2005 सावन एक्च्युली ह्या कामांत हांव भितर सरलो. त्या वेळार म्हजो संबंद आल्कोहोलिक्स एनॉनिमस ह्या संस्थे कडेन आयलो. दीस आल्कोहोलिक्स एनॉनिमस इज अ फेलोशीप ऑफ मॅन एन्ड वुमन हू शेअर देअर एक्सपिरियन्स, स्ट्रेंथ एन्ड होप टू सॉल्व द कॉमन प्रॉब्लम एन्ड कीप अवे फ्रॉम दॅट ड्रिंक ऑफ आल्कोहोल. सो ही एक अशी संस्था जावन आसा, ही इंटरनॅशनल संस्था. हांगा मेंबरशीप एकूच गरज, डिझायर टू लीव आल्कोहोल. म्हणजे आपल्या मनान येव जाय की आपणें आल्कोहोल सोडचो, तर तुमी ताजो ऑटोमॅटीक मेंबर जाता. ह्या संस्थेन पयशे दिवपाक लागनात, ते तुमकां पयशे दिनात, फक्त ते एकच काउन्सील करतात, एकच शेअरिंग करतात की आय हॅव डन इट, वाय डू यू वॉन्ट टू रिपीट. अशेंच आल्कोहोलिझम सोरो न घेत जाल्यार वी कॅन स्टे हेल्दी.
1: संजीवनी ह्या कार्यावळी भितर आमी आयकले डॉक्टर राजेश पाटील हांचे उलोवप. विशय आशिल्लो सोऱ्याचे व्यसन. आयकुप्यानो तुमी ट्यून इन केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सकाळची 6 वरां जावन 55 मिनटां 40 सेकंड जातात. घेवया ल्हानसो विसव.

0: सातवरांचेर तुमकां आयकुपाक दिता हिंदीतल्यान खबरो, पूण ताच्या आदी घेवया ल्हानसो विसव.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.
3: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर.

आयच्या सप्तसुर्या कार्यावळीन तुमका ऐकूपाक मेळटलो राग भीम पलास, लेखन संशोधन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. चित्रसंगीत ही कार्यावळ 8:50 9:30 खळार मळार ही भुरग्यां खातीर आशिल्ली खाशेली कार्यावळ आसतली. कतारांचो वेळ 10:00. आयच्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन ऐकूपाक रावात रत्नाकर पै हांच्या गायनान राग खटतोडी आणि राग बहादूर तोडी ऐकूपेनो ह्यो आशिल्ल्यो आयच्या सकाळच्या सभेंत वितरावपी कार्यावळी.

ऐकुपेलो आमी उलयतात आकाशवाणी पुंची केंद्राच्या मादे चॅनला वयल्यान. आता ऐकुया शुभ प्रभात ही कार्यावळ.

सात जून दिन विशेष आयचो हो दीस आपले भितर कितलीशींच खाशेलपणां घेवन येता. सात जून हो दीस जागतीक अन्न सुरक्षा दीस म्हणून पाळटात. वर्ल्ड फूड सेफ्टी डे. सात जून 2019 हे दिसा पयलेच जागतीक अन्न सुरक्षा दीस मनयलो. संयुक्त राष्ट्र महासभेन डिसेंबर 2018 हे दिसा अन्न आनी कृषी संघटनेच्या सहकार्यान हो दीस स्विकारिल्लो. हो दीस अन्न सुरक्षा मानक राखपा खातीर आनी जनजागृती करपा खातीर तशेंच जेवण खाणाक लागून जावपी दुयेंसा खातीर आनी दुयेंसांतल्यान येवपी मरणांचो आंकडो देंवोवपा खातीर भर घालता. सगळ्यांक पोटभर जेवपाक मेळप, बरें अन्न खाण सगळ्यांक नागरिकांक फावो जावप, कोणूच उपाशी उरचे न्हय ह्या गजालीकडेन लक्ष घेता आयचो हो खास दीस वर्ल्ड फूड सेफ्टी डे. आयचेच हे दिसा म्हळ्यार 7 जून 1539 हे दिसा बक्सर हांगासर अफगाण शासक शेर शाह सुरी आनी मुघल शासक बादशाह हुमायू

रशियन तळावेल्यान भास्कर एक ह्या पहिल्या भारतीय भूनिरीक्षण उपगिऱ्याचे प्रक्षेपण जाले आयच्या दिसा 1979 वर्सा. तर नामनेच्या समीक्षक स ग मालशे हांचो आयज स्मृतीदीस. स ग मालशे

0: आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवी मोनाली प्रभू तुमका प्रादेशिक खबरो दिता. प्लास्टीक कोयर मुक्त आनी हेर नितळसाण निकश पाळपी गावांक व्हड रोख रकमेचे पुरस्कार दितले. 19 डिसेंबराक जावपा आशिल्ल्या कार्यावळींत हो पुरस्कार भेटयतले अशी घोषणा मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी केली. शेनवारा तांणी राज्यांतल्या पंच सरपंच आनी स्वयंपूर्ण इश्टांकडे ऑनलायन संवाद साधलो. ह्या वेळार तांणी राज्य सरकारान सुरू केल्ल्या हरीत गोवा नितळ गोंय उपक्रमाची माहिती दिली.
1: खंयच्या पंचायतीन सगळ्यात व्हडलो इनिशिएटिव्ह घेतलो, खंयच्या बेल्डात सगळ्यात चड बरी झाडां लायली, आता पर्यंत आम्ही जशी वेगवेगळी प्रायझीस दीत गेल्या, ह्या पंचायतीन बरे काम केलं जाल्यार त्याका एप्रिसिएशन प्रायझूय मेळटले, ह्या स्वयंपूर्ण मित्रात बरे काम केलं सरपंचाकूय हायस्कुला कॉलेजीकूय मेळटले. तुम्ही इनिशिएटिव्ह घेऊन ते बऱ्यातले बरे काम करचे म्हणून तर म्हाका दिसता तुमच्या लिडरशिपीच्या सकयल वर्किंग डे किंवा सुटी असताना प्रत्येक कडेन हो कार्यक्रम पॅट कार्यक्रम म्हणून करात, जेणे करून 5 सप्टेंबराक हो कार्यक्रम जेन्ना सोंपतलो तेन्ना देशाचे एनवायरमेंट मिनिस्टर भूपेंद्र यादवजी त्यांच्यानी स्वतः या कार्यक्रमांक आपण हजर रावता म्हटला.
0: गोयान रस्त्यांच्या कुशीक हरित कॉरिडॉर तयार करपाचो आमी यत्न करतात असे मुखेलमंत्र्यांनी सांगले. या खातीर पत्रादेवी ते पोळे मेरेनच्या राष्ट्रीय महामार्गाचेर झाडां लायतले. फुडल्या 3 महिन्यांत 10 लाख झाडां रोयतले. रस्त्या कुशीक शेती करप्यांनी आपल्या शेतांत झाडां लावची. या झाडांची मालकी पुराय शेतकारांची असतली. पंचायत, नगरपालिका, इश्कोला, महाविद्यालयांनी आपल्या आवारांत झाडां रोवपाची मोहीम सुरू करची. भौशीक बांधकाम, शेती आनी रान खात्यांतले अधिकारी हातून मजत करतले. पर्वरी फ्लायओव्हराचे बांधकाम सप्टेंबर मेरेन पुराय जावपाची शक्यता आसा असे मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी सांगले. या प्रकल्पाचे उक्तावण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करतले असे तांणी म्हळे. हो प्रकल्प सध्या पुराय जावपाच्या वाटेर आसा. म्हजे घर येवजणेचो सुमार 1 लाख लोकांक लाव मेळटलो असे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळा. पात्र नागरिकांनी हे येवजणेचो लाव घेवचो आनी सरकारा कडल्यान मेळपी घरांचो फायदो घेवचो असो उलो तांणी मारला.
1: 1 लाख पर्यंत लोकांक म्हजे घर या स्किमीचो फायदो 100% जातलो. आता पर्यंत आम्ही ज्या पद्धतीत हे फुल स्पीडीत हे वचपाची गरज असा म्हणून म्हजे घराचो कार्यक्रम नॉर्थातलो थोड्या दिसांच्या भितर आम्ही नॉर्थातलोय कार्यक्रम ऑर्गनाईज करपाचे असा. तोय कार्यक्रमाचे फॉर्म हे सगळ्या जणांनी डिस्ट्रीब्यूट करचे.
0: हेल्थ विथ आयुर्वेदाचो 25,000 मायज लोकांक फायदो जाला असे मुखेलमंत्री सावंत हांणी सांगले.
1: हेल्थ विथ आयुर्वेदा या कॅम्पेनिंगात 70 आयुर्वेदिक डॉक्टर प्रायव्हेट आमच्याकडे ऑनबोर्ड असा. आयुर्वेदिक कॉलेज, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा हातूर तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट तुमची तपासणी जाता. 15 दिसांची वखदां फुकट मेळटा. तुमकां पंचकर्म जर सजेस्ट केली जाल्यार ती फुकट करता. आता पर्यंत मोर दॅन 25,000 लोकांनी हाजो फुकट फायदो घेतला. की हेल्थ विथ आयुर्वेदा या कॅम्पेनिंगात सहभागी जाया. तुमच्यातले लोक लागी कोण आयुर्वेदिक डॉक्टर आहात त्याका सांगा की तुम्ही हेल्थ विथ आयुर्वेदाच्या अंडर म्हाका रजिस्टर्ड 5 जुलै पर्यंत परत चालू.

या काळात सरासरी 2 इंच पाऊस पडला. शेनवारा राज्यात किरकोळ पावसाची नोंद झाल्या. शेनवारा पणजे चडांत चड तापमान 33.2 डिग्री सेल्सियस उण्यात उणे तापमान 26 डिग्री सेल्सियस नोंद झाला. मुरगांवात चडांत चड तापमान 31.4 डिग्री सेल्सियस उण्यात उणे 26.6 डिग्री सेल्सियस आशिल्ले. फुडल्या 6 दिसां खातीर राज्यांतले चडांत चड तापमान 33 ते 34 डिग्री सेल्सियस उण्यात उणे तापमान 25 ते 26 डिग्री सेल्सियस मदीं उरपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. सॅफ महिला चॅम्पियनशीप 2026 फायनलीन भारतान डिफेंडींग चॅम्पियन बांगलादेशाचेर 3-1 अशे जैत जोडून विक्रमी 6वे खेप किताब जिखलो. काल गोंयांत भारतीय बायलां पंगडान 7 वर्सां उपरांत परत एक फावटी ट्रॉफी जिखली. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो आसतल्यो आज सांजवेळा 7 वेसाक.

0: सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली ही कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नायक. सप्तसूर.
1: मनातल्या रंगांचे वेगवेगळे नूर, मनातल्या रंगांचे वेगवेगळे नूर परगटले सोबित सुंदर जाऊन सप्तसूर. सप्तसूर
2: नमस्कार ऐकुदानो. रागांची वेगवेगळी रूपां दाखवपी आमची कार्यावळ सप्तसूर, या कार्यावळीन तुमचे परतून एकदा हार्दिक स्वागत. आज आमी एक नवीन राग तुमच्या मुखार दवरतले. रागाचे नाव जावन आसा भीम पलासी, म्हणजेच भीम पलास. जब काफी के मेल में चढ़ते रीध को त्याग, जब काफी के मेल में चढ़ते रीध को त्याग, गनी कोमल स भीम पलासी राग मान. ह्या श्लोकान भीम पलास या रागाचे सगळे वर्णन आमकां मेळटा. काफी मेल में म्हटल्यार काफी थाटान आशिल्लो हो राग. आरोहान ह्याच्या ऋषभ आणि धैवत हे स्वर नासतात. ह्या रागान गंधार आणि निषाद हे स्वर कोमल असतात. वादी आणि संवादी स्वर मध्यम आणि षड्ज, ह्याकाच भीम पल्लासी राग असे म्हणतात, असे हो श्लोक म्हणतात. हो राग साधारणपणे दिसाच्या तिसऱ्या प्रहराक, म्हणजे साधारण दंपारची 4 ते 7 मधी गाव येता किंवा वाजू येता. ह्या रागाक आणि एक राग खूप लागीचो असा, पण त्याच्या पहिली ह्या रागाचे म्हणजेच आमच्या भीमपल्लास ह्या रागाचे आरोह

आता ऐकूया एक नाट्यगीत. हे अशा नाटकातले पद असा की जे खूप खूप वर्षा फाटी पडले आणि खूप

0: साहब या रागातल्या रागांचे गंधार लागतात धानिन आणि भीमपलासीन. धानिन मातस चढ गंधार लागता आणि भीमपलासन मातस आंदोलित असं गंधार लागता. पण भीमपलासाचेर हांव चढ उलयना कारण आमच्या स्टुडिओन आज आयल्ले आसात ग्वालेर घराण्याची गायकी गावपी आणि स्वरमंच मडगाव हांगा शिकोवपी प्राध्यापक रामराव नायक. त्यांच्या कडे आम्ही या रागा विषयी चढ माहिती विचारूया. नमस्कार रामराव जी.
1: नमस्कार.
0: आज

0: या रागातल्या रागांचे गंधार लागतात धानिन आणि भीमपल्लासीन. धानिन मातसो चढ गंधार लागता आणि भीमपल्लासन मातसो आंदोलित असो गंधार लागता. पूण भीमपल्लासाचेर हांव चड उलयना कारण आमच्या स्टुडिओन आज आयल्ले आसात ग्वालेर घराण्याची गायकी गावपी आणि स्वरमंच मडगांव हांगा शिकोवपी प्राध्यापक रामराव नायक. तांचे कडे आमी ह्या रागा विशयी चड माहिती विचारूया. नमस्कार रामराव जी.
1: नमस्कार.
0: आज आम्ही आमच्या तुम्ही म्हटलं की धानी मध्ये जरा चढी असावा आणि भीमपलास मध्ये जरा कमी असावा, तर ते थोडस तुम्ही आम्हाला सांगाल का?
1: तर भीमपलासचा जो गांधार आहे तो धानीच्या गांधारापेक्षा थोडासा आंदोलित हवा.

0: हा जो गांधार आहे तो धानीचा आहे. मी ह्याच्या अगोदर जो गायलो गमा पमा गे ग सा गमा पणी पमा पमा गे सा ग सा हा जो गांधार आहे
1: म्हणजे हा जरा खडा असा
0: खडा लावला पाहिजे, तो आंदोलित असला नाही पाहिजे.
1: आणि भीमपल्लास म्हणजे तो आंदोलित होतो
0: जरूर.
1: आणि भीमपल्लासचा वेळ कधी असतो?
0: दिवसाच्या तिसऱ्या प्रहरात आपण आपण गातो.
1: आणि तुमच्या घराण्यात एखादी भीमपल्लासची खास बंदिश आहे का?
0: हो जरूर आहे.
1: थोडीशी गुणगुणून दाखवाल का श्रोत्यांसाठी?
0: जय

आताच तुम्ही भीम बल्लास या रागाचेर रामराव नायक आणि केल्ले विवेचन ऐकले आणि त्याच्या फाटोफाट आम्ही तुमका कुमुदिनी काटदरे हानी गायल्लो राग भीम बल्लास ऐकुवाक दिलो. आता एक सुंदर अशे फिल्म संगीत ऐकूया क्रिमिनल या चित्रपटातले.

आताच तुम्ही भीम बल्लास या रागाचेर रामराव नायक आणि केल्ले विवेचन ऐकले आणि त्याच्या फाटोफाट आम्ही तुमका कुमुदिनी काटदरे हानी गायलो राग भीम बल्लास ऐकूबाक दिलो. आता एक सुंदर अशे फिल्म संगीत ऐकूया क्रिमिनल या चित्रपटातले.

लोग कांटों की बात करते हैं, लोग कांटों की बात करते हैं, हमने तो फूलों से जख्म खाए हैं। असोच मत्सोसो आशय आशिले ये गीत तुम्ही ऐकले आणि ये गीत आशिले हे बंद रेशमाचे हातुतले आणि गीतकार आशिले शांता शेळके। तर हातून एक वेगळेच असे भीमपल्लाचे रूप आम्ही पळेले। हो राग तसो खूपच सोपो साधो आणि सरळ। शास्त्रीय संगीताचे प्राथमिक धडे गिरेता असताना हो राग शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांक शिकयतात, पूण मुखार कितें जाता काय खबर ना, कारण हो असो उपेक्षीत असो उरलेलो आसा। तर आता तुमकां आणी एक निमाणे असे पद आमचे ऐकूंक दिता, आमच्या आजच्या कार्यावळीतले निमाणे पद स्वयं

आकाशवाणी मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांच्या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रमावर सविस्तर चर्चा. भारताचं युपीआय आणि नेपाळची नॅशनल पेमेंट्स इंटरफेस प्रणाली संलग्न. गाझामधील निम्म्याहून अधिक क्षेत्रावर इस्रायलचं नियंत्रण. ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद नॉर्वेची स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आणि 18 वर्षांखालील मुलांच्या तिसऱ्यांदा अजिंक्य. आता सविस्तर बातम्या. नैऋत्य मोसमी पावसाचं काल महाराष्ट्रात आगमन झालं असून तळ कोकणात मोसमी पाऊस दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. साधारणपणे 20 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पाऊस सक्रिय होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी नैऋत्य मोसमी पावसानं 25 मे रोजी राज्यात प्रवेश केला होता. यंदा मोसमी पावसाची वाटचाल वेगानं सुरु असून दक्षिण भारतातील संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्याहून अधिक भाग तसंच आंध्रच्या दक्षिणेकडील प्रदेश व्यापल्यानंतर त्यानं महाराष्ट्रात प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रम या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीनं विविध कल्पना आणि उपाययोजनांवर आणि पश्चिम व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी नैऋत्य मोसमी पावसानं 25 मे रोजी राज्यात प्रवेश केला होता. यंदा मोसमी पावसाची वाटचाल वेगानं सुरु असून दक्षिण भारतातील संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्याहून अधिक भाग तसंच आंध्रच्या दक्षिणेकडील प्रदेश व्यापल्यानंतर त्यानं महाराष्ट्रात प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रम या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीनं विविध कल्पना आणि उपाययोजनांवर आणि पश्चिम आशियातल्या संघर्षाविषयी पंतप्रधानांनी सल्लागार मंडळातील सदस्यांसोबत चर्चा केली. तसंच जीवनमान अधिक सुकर आणि व्यवसाय सुलभतेसाठी कोणत्या सुधारणा करता येऊ शकतील यावरही बैठकीत चर्चा झाली. घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात प्रति सिलेंडर मागे 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीमध्ये घरगुती एलपीजीची किंमत आजपासून 9

पूर्वी युद्ध सुरू झाल्यापासून प्रथमच शहराच्या गव्हर्नरनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. महिलांची सुरक्षितता आणि आर्थिक स्वावलंबन यांना मोठी चालना देण्याच्या उद्देशानं तेलंगण महिला सुरक्षितता विभागानं स्त्री राईड हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत केवळ महिला चालकांद्वारे चालवल्या जाणाऱ्या कॅब्स, रिक्षा आणि इलेक्ट्रिक बाईकची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोलीस महासंचालक सी व्ही आनंद यांच्या हस्ते या उपक्रमाचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. या सुविधेमुळे महिला प्रवाशांना ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या लोकप्रिय एप्सद्वारे केवळ महिला चालकांनी चालवलेल्या गाड्यांची सेवा बुक करणं शक्य होणार आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात न्यू चंदीगड इथं आज दुसऱ्या दिवशी भारत आपल्या पहिल्या डावात 3-368 धावांवरून खेळायला सुरुवात करेल. केएल राहुल आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या शतकांमुळे भारताची स्थिती भक्कम झाली. साई सुदर्शननं 81 धावांचं योगदान दिलं. आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यातील टी20 क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून श्रेयस अय्यरची कप्तानपदी निवड करण्यात आली आहे. तिलक वर्मा संघाचा उपकप्तान असेल. 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला संघात स्थान देण्यात आलं असून गेल्या काही काळातील खालावलेल्या कामगिरीमुळे सूर्यकुमार यादवला कप्तानपदासोबतच संघातील स्थानही गमवावं लागलं आहे. बुद्धिबळात ग्रँडमास्टर 20 वर्षीय आर प्रज्ञानानंद यानं ओस्लो इथं जर्मनीच्या विन्सेंट केमरचा अंतिम फेरीत पराभव करून नॉर्वे चेस स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरण्याचा इतिहास रचला. एकंदर 18 गुणांसह त्यानं विजेतेपद मिळवलं. 2013 ही स्पर्धा सुरू झाल्यापासून भारताचे दिग्गज खेळाडू विश्वनाथन आनंद आणि विद्यमान जागतिक विजेता डी गुकेश यांनाही हे अजिंक्यपद आजवर साध्य करता आलेलं नाही. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं यजमान जपानचा 4-1 असा पराभव करत तिसऱ्यांदा चषक जिंकला. भारतासाठी आशिष पूर्तीनं हॅट्रिक साधली तर कर्णधार केतन कुशवाहानं दुसरा गोल केला. यजमान संघाकडून गाकू नुमाडानं एकमेव गोल केला. दरम्यान मुलींच्या संघानं दक्षिण कोरियाला 3-0 असं हरवून कांस्यपदक पटकावलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरील एका पोस्टद्वारे भारताच्या दोन्ही संघांचं अभिनंदन करून त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांच्या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रमावर सविस्तर चर्चा. भारताचं यूपीआय आणि नेपाळची नॅशनल पेमेंट्स इंटरफेस प्रणाली संलग्न. गाझामधील निम्म्याहून अधिक क्षेत्रावर इस्रायलचं नियंत्रण. ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद नॉर्वे चेस स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा अजिंक्य. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या अध्यक्षतेखाला शेनवारा पीएम अर्थिक सल्लागार मंडळाच्या वांगड्यांची बसका जाली. आंतरराष्ट्रीय शिमेचेर अर्थिक वेव्हार, इमारती बांदप, मालमत्तेची विक्री आनी खरेदी हांचेर चड खर नदर दवरपाचो उलो केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी मारला. बायलांच्या सुरक्षेक आनी अर्थिक स्वातंत्र्याक व्हड चालना दिवन तेलंगणा बायलांच्या सुरक्षेच्या विभागांत स्त्री रायड सुरू केला. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांचे वांगडा भारत इंडोनेशिया संयुक्त आयोगाचे आठवे बसकेचे सह अध्यक्षपण करपा खातीर इंडोनेशियाचे विदेश वेव्हार मंत्री सुगियोनो नवी दिल्लीत पावले. भारतीय आंब्याचो प्रसार आनी आस्वाद घेवपाचो उत्सव म्हळ्यार मँगो मॅजीक फेस्टिव्हलाची दुसरी आवृत्ती काल अमेरिकेतल्या सिएटलांत जाली. प्रदर्शनात आशिल्ल्या भारतीय आंब्याचो 7 जाती, तातूंत महाराष्ट्रांतले आफोन्सो आनी केसर, आंध्र प्रदेशांतले बागनपल्ली आनी हिमायत, उत्तर प्रदेशांतले लांगरा आनी दशेरी आनी गुजरातांतल्या राजपुरी हांचो आस्पाव आशिल्लो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मन की बात कार्यावळीच्या माध्यमांतल्यान आंब्याच्या उत्पादन तेलंगणा बायलांच्या सुरक्षेच्या विभागांत स्त्री रायड सुरू केला. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांचे वांगडा भारत इंडोनेशिया संयुक्त आयोगाचे आठवे बसकेचे सह अध्यक्षपण करपा खातीर

0: इंडोनेशियाचे विदेश वेव्हार मंत्री सुगियोनो नवी दिल्लीत पावले. आता पुराय खबरो. भारतीय आंब्याचो प्रसार आनी आस्वाद घेवपाचो उत्सव म्हळ्यार मँगो मॅजिक फेस्टिवलाची दुसरी आवृत्ती काल अमेरिकेतल्या सिएटलान जाली. प्रदर्शनात आशिल्ल्या भारतीय आंब्याचो 7 जाती, तातूंत महाराष्ट्रांतले आफोन्सो आनी केसर, आंध्र प्रदेशांतले बागनपल्ली आनी हिमायत, उत्तर प्रदेशांतले लांगरा आनी दशेरी आनी गुजरातांतल्या राजपुरी हांचो आस्पाव आशिल्लो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मन की बात कार्यावळीच्या माध्यमांतल्यान आंब्याच्या उत्पादनाकडेन शेतकार भाव भयणांची तोखणाय करतले अशें सांगले.
1: आमची ये यात्रा अब गांव से ग्लोबल मार्केट तक भी पहुंच रही है. मन की बात के माध्यम से मैं आम की पैदावार से जुड़े अपने किसान भाई बहनों की प्रशंसा करूंगा. आप देश की कृषि अर्थव्यवस्था के लिए आम किसान नहीं, बहुत विशेष हैं. ऐसे ही छाए रहिए.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या अध्यक्षतेखाला शेनवारा पीएम आर्थिक सल्लागार मंडळाच्या वांगड्यांची बसका झाली. संसारीक अस्थिरतायेच्या काळांत भारताची अर्थिक वाढ आनीक वाढोवपा खातीर वेगवेगळ्या विचारांचे आनी उपायांचेर प्रधानमंत्री आनी मंडळाच्या वांगड्यांनी उलोवणी केली. तशेंच जिणेची सोय आनी वेवसायीचे सुदारणेविशी चर्चा झाली. अस्तंत आशिया संघर्षाचो भारत आनी संवसाराचेर कितलो परिणाम जातलो हाचे विशीं वांगड्यांनी आपले विचार मांडले. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान भारताच्या अर्थिक रुपांतरा संबंधित आनी दीर्घकालीन उदरगतीच्या प्राधान्या संबंधित विंगड प्रस्नांचेर तांणी विचार केला अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले. तशेंच सुदारणा प्रवासान चड गती जोडपाचेर आनी इज ऑफ लिव्हींग तशेंच इज ऑफ डुईंग बिझनस सुनिश्चित करपाविशीं तांणी चर्चा केली. अर्थिक सल्लागार मंडळ ही एक स्वतंत्र संस्था असून ती भारत सरकाराक खास करून प्रधानमंत्रीक अर्थिक आनी संबंधित प्रस्नांचेर सल्लो दिता. या अर्थिक मंडळाच्या वांगड्या भायर प्रधानमंत्रीचे दोन मुखेल सचीव डॉ पीके मिश्रा आनी शक्तिकांत दास हे बसकेक हाजीर आशिल्ले. एस महेंद्र देव अध्यक्ष जाल्यार पूर्णवेल वांगडी संजय कुमार मिश्रा, संजीव सानियाल आनी शमिका रवी हांचो आस्पाव आशिल्लो. आंतरराष्ट्रीय शिमेचेर अर्थिक वेव्हार, इमारती बांदप, मालमत्तेची विक्री आनी खरेदी हांचेर खर नदर दवरपाचो उलो केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी मारला. ईशान्य राज्यांतल्या शिमेवेल्या वाठारा संबंधित बीएसएफाच्या त्रिपुरा फ्रंटियर मुख्यालयान मंत्री शहाच्या अध्यक्षतेखाला जाल्ले बसकेवेळार हो निर्देश दिला. तशेंच फाटल्या 5 वर्सांच्या जमनीच्या नोंदणीची तपासणी करची अशें गृहमंत्र्यांनी निर्देश दिले. घुवळी वखदां आनी शस्त्र वेव्हारा आड कारवाय करची पडटली आनी घुवळी वखदां वेव्हारांत योगदान दिवपी पुराय साखळी बऱ्या पद्दतीन हाताळपाक जाय अशें मंत्री शहा हांणी सांगलें. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी 2015 वर्साच्या भूंयकांपा उपरांतच्या पुनर्बांदणी कार्यावळीखाला 72 भलायकी सुविधा आनी 12 सांस्कृतीक दायज प्रकल्प आभासीपणांक नेपाळाक दिले. नवी दिल्लीत नेपाळी समकक्ष शिसीर खानल हांच्या कडेन उलयतना तांणी ही म्हायती दिली. शिमेभायर खासगी पैशे धाडपा खातीर सुविधा दिवपा खातीर युपीआय इंडिया आनी नेपाळाच्या नॅशनल पेमेंट्स इंटरफेसामधलो संबंध दोनी फुडाऱ्यांनी संयुक्तपणान सुरू केला. तशेंच नेपाळा खातीर आवाज पयली भास अणकार माचये खातीर राष्ट्रीय डिजिटल मुळावी बांदावळ, सहनिर्मिती खातीर डिजिटल इंडिया भाशिनी आनी काठमांडू विद्यापीठा मदीं समन्वय पत्राची अदलाबदल जाल्ल्याचें दोनी फुडाऱ्यांनी सांगलें. खानल हांचे कडेन जाल्ले बसकेन उक्तावण उलोवपांत विदेश वेव्हार मंत्री डॉ जयशंकर हांणी भारत आनी नेपाळ आपल्या खाशेल्या शिमेचेर सुरक्षा सांबाळपा खातीर सहकार्य करतात आनी दोनूय देश गरजेच्या वेळार सदांच एकामेका वांगडा उबे रावल्यात अशें सांगलें. नीट यूजी 2026 परिक्षा प्रस्नपत्रिकेची वा विक्री करपा संबंधित सोशल मिडिया आनी संदेशन प्लॅटफॉर्माचेर पातळिल्ले दावे राष्ट्रीय चाचणी एजन्सी कडल्यान न्हयकारल्यात. परिक्षा प्रक्रियेची अखंडताय पुरायपणान गंभीर उरल्या आनी उमेदवारांक सुरक्षीतपणान परिक्षा दिवपाक मेळची हे खातीर गरजेच्यो सगळ्यो सुरक्षा उपाय येवजण. खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन.

0: चेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
1: दक्षिण बंगालाचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी हांणी सांगला की दक्षिणेश्वर कालीघाट देवळां अशा राज्यभरांतल्या मुखेल धर्मीक सुवातींनी सुविधा सुदारपा खातीर भाजप सरकार व्हड उदरगतीचे उपक्रम करतले. तांणी गंगासागर मेलाक आंतरराष्ट्रीय पावण्यार व्हरपा खातीर काम सुरू केलां जाल्यार दक्षिणेश्वर आनी कालीघाट सारख्या नामनेच्या धर्मीक स्थळांचेर सुविधा खूप वाढयतले अशें कळयलां. कोलकात्यांतल्या एका कार्यावळींत उलयतना सुवेंदू अधिकारी हांणी तारकेश्वरांत येवपी श्रावणी मेलाची भव्य वेवस्था जातली अशें सांगले. फाटल्या तृणमूल काँग्रेस प्रशासनाचेर जाप दितना मुख्यमंत्र्यांनी फाटल्या 15 वर्सांत अस्तंत बंगालाक रोजगार संदीची उणाव आनी वेवस्थीत भ्रष्टाचार जाला असो आरोप केला. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांचे वांगडा भारत इंडोनेशिया संयुक्त आयोगाचे 8वे बसकेचे सहअध्यक्षपण करपा खातीर इंडोनेशियाचे विदेश वेव्हार मंत्री सुगियोनो नवी दिल्लीत पावले. विदेश वेव्हार मंत्रालयान सोशल मिडिया पोस्टान हे बसके वेळार दोनी मंत्री भारत आनी इंडोनेशिया मधल्या व्यापक रणनीती भागीदारीचो नियाळ घेतले आनी द्विपक्षीय सहकार्याक आनीक घटमूट करपाच्या मार्गार चर्चा करतले अशें कळयलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल गुजरात आनी दमनाक भेट दिली. रस्तो वीज आनी उद्देगीक क्षेत्रांतल्या सुरतान 18,800 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करून तांणी राष्ट्राक समर्पित केले. तशेंच सुरतान 200 खाटींच्या ईएसआयसी हॉस्पिटलाचे उक्तावण केले. तशेंच गुजरात सरकाराच्या जायत्या महत्वाच्या उपक्रमाचे उक्तावण प्रधानमंत्र्यांनी केले. तातूंत आधुनिक वीज वितरण सुदारणा, प्रगत निर्वाह विलोपन आनी उपचार मुळावी बांदावळ हांचो आस्पाव जाता. प्रधानमंत्री मोदी दमनात सुमार 2,970 कोटी रुपयांच्या उदरगतीच्या प्रकल्पाचो बुनयाद घाली. हे प्रकल्प भलायकी जतनाय, नागरी विमानन, पर्यटन, मुळावी बांदावळ, जोडणी आनी भौशीक कल्याण ह्या सारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांतले आसात. तशेंच प्रधानमंत्री सुमार 1,340 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उक्तावण करून राष्ट्राक समर्पित केले. तातूंत नमो विमानतळाची नवी टर्मिनल इमारत, नमो हॉस्पिटल हांचो आस्पाव जाता. नव्या टर्मिनल हाका लागून प्रादेशीक हवाई जोडणी खूप वाढटली आनी ह्या वाठारांत अर्थीक वाढ करपाक मेळटली. मुखार प्रधानमंत्र्यांनी 2025-26 अर्थीक वर्सा भारताची वाढ 7.7% आशिल्ली अशें सांगले.
2: वर्ष 2025-26 में भारत ने 7.7% की ग्रोथ रेट हासिल की है और पिछला क्वार्टर जो 31 मार्च को खत्म हुआ उसमें भी भारत की ग्रोथ 7.8% रही है और ये दुनिया में तेज गति से आगे बढ़ने वाली बड़ी इकॉनॉमी है.
1: बायलांच्या सुरक्षेक आनी अर्थीक स्वातंत्र्याक व्हड चालना दिवन तेलंगणा बायलां सुरक्षेच्या विभागान स्त्री रायड सुरू केला. हो एक आगळोच उपक्रम सुरू केला जो सगळ्या बायलां खातीर कॅब, ऑटोरिक्षा आनी इलेक्ट्रीक सायकलीची जाणीव करून दिता. काल डीजीपी सीव्ही आनंद हांणी अधिकृतपणान चालीक लायिल्ल्या ह्या उपक्रमाक लागून बायलां प्रवाशांनी ओला, उबर आनी रॅपिडो सारकिल्या लोकप्रिय एप्स वरवीं बायलां कडल्यान चलपी रायड्स बूक करपाक मेळटात अशें सांगलां. ह्या उपक्रमातल्यान बायलां सुरक्षेच्या विभागान आपल्या पोर्टला वरवीं 55 बायलांक वेचून काढले आनी तांकां इलेक्ट्रीक वाहनां खरेदी करपा खातीर अर्थीक मजती वांगडाच वेवसायीक वाहनां चालक प्रशिक्षण दिले. भारतीय हवामान खात्यान आयज कर्नाटक, केरळ आनी माहीत एकसुरे सुवातींनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. ईशान्य भारतांतल्या कांय वाठारांनी अंदमान आनी निकोबार जुवे, कर्नाटक, कोंकण आनी गोंय, लक्षद्वीप, महाराष्ट्र, हिमालय, अस्तंत बंगाल, सिक्कीम, तमिळनाडू हांगा पावस पडपाची शक्यताय आसा अशें कळयलां. सॅफ बायलां 2026च्या वस्तादपण फायनलीत भारतान डिफेंडींग चॅम्पियन बांगलादेशाचे 3-1 अशें जैत जोडून विक्रमी 6वे खेपे खिताब जिखलो. काल गोंयच्या मडगांवांत ही मॅच जाली. परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या अध्यक्षतेखाला शेनवारा पीएम अर्थीक सल्लागार मंडळाच्या वांगड्यांची बसका जाली. आंतरराष्ट्रीय शिमेचेर अर्थीक वेव्हार, इमारती बांदप, मालमत्तेची विक्री आनी खरेदी हांचेर खर नदर दवरपाचो उलो केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी मारला. बायलांच्या सुरक्षेक आनी अर्थीक स्वातंत्र्याक व्हड चालना दिवन तेलंगणा बायलां सुरक्षेच्या विभागान स्त्री रायड सुरू केला. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या अध्यक्षतेखाला शेनवारा पीएम अर्थिक सल्लागार मंडळाच्या वांगड्यांची बसका झाली. आंतरराष्ट्रीय शिमेचेर अर्थिक वेव्हार, इमारती बांदप, मालमत्तेची विक्री आणि खरेदी हांचेर खर नदर दवरपाचो उलो केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी मारला. बायलांच्या सुरक्षेक आनी अर्थिक स्वातंत्र्याक व्हड चालना दिवन तेलंगणा बायलां सुरक्षेच्या विभागान स्त्री रायट सुरू केला. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर

नमस्कार, आम अक्षता युएसआत काय मुख्य खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाला शनिवारा पीएम अर्थिक सल्लागार मंडळाच्या वांगड्यांची बसका झाली. आंतरराष्ट्रीय सीमेचर अर्थिक व्यवहार इमारती बांधप, मालमत्तेची विक्री आणि खरेदी हांचेर खर नदर दवरपाचो उलो केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी मारला. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी 2015 वर्षाच्या भूंयकांपा उपरांतच्या पुनर्बांधणी कार्यावळी खाला 72 भलायकी सुविधा आणि 12 सांस्कृतिक दायज प्रकल्प नेपाळाक दिले. दक्षिण बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी हांणी सांगला की दक्षिणेश्वर कालीघाट देवळां अशा राज्यभरांतल्या मुखेल धर्मीक सुवातींनी सुविधा सुदारपा खातीर भाजप सरकार व्हड उदरगतीचे उपक्रम करतले. आशिया पॅसिफीक वाठारांतल्या हवाई येरादारीच्या वाढीत भारत महत्वाचो खेळगडो आसा अशें आंतरराष्ट्रीय हवाई येरादारी संघटनेन सांगला. बायलांच्या सुरक्षेक आणि अर्थिक स्वातंत्र्याक व्हड चालना दिवन तेलंगणा बायलां सुरक्षेच्या विभागांत स्त्री रायट सुरू केला. भारतीय हवामान खात्यान आयज कर्नाटक, केरळ आणि माहीत एकसुऱ्या सुवातींनी पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. पर्वरी फ्लायओव्हराचे बांधकाम सप्टेंबर मेरेन पुराय जावपाची शक्यताय आसा अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगला. म्हज्या घर येवजणेचो सुमार 1,00,000 लोकांक लाव मेळटलो अशें मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगला. अखिल गोवा लॅरी मालक संघटनेन केंद्रीय रस्तो आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांची भेट घेऊन आपले प्रश्न मांडल्यात. प्लास्टीक कोयर मुक्त आणि हेर नितळसाण निकष पाळपी गावांक 19 डिसेंबराक जावपी कार्यावळीत पुरस्कार भेटतले अशी घोषणा मुखेलमंत्र्यांनी केल्या. एसएएफएफ बायला 2026 वस्तादपण फायनलीत भारतान डिफेंडींग चॅम्पियन बांगलादेशाचेर 3-8-1 अशें जैत जोडून विक्रमी सेवे खेपे किताब जिखलो. काल मडगांवांत ही मॅच जाली. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आयकुप्यानो, इतल्यान आयची ही चित्रसंगीत कार्यावळ हांगाच सोंपता. आयकुप्यानो, आतां आयकुया खळार म्हळ्यार ही कार्यावळ. तुमी ट्युनीन केला आकाशवाणी पणजी केंद्राचो मादय चॅनल.

0: आयला रे सगळे?
1: होय.
0: आता किती करूया? बाहेर कडक वाघ पडला, त्या जाळ्या सावळेत बसून पदा गाऊया.
1: काय होय काय?

0: जरी बगुन फुलांचे फुले लाजरी बगुन फुलांचे हळवे ओट स्मरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर शतदा प्रेम करावे हे या जन्मावर।
1: अरे वा बरे मळे मरे पद सातक तू गेली की मात काणी सांग पोया।
2: आता हा एक काणी सांगू एक अशी लहान तातून खूपशी जनावर रावताली वाघशी होती कोलो लांडगरना सशे जंगलाचा राजा शिव तो एक एक जनावरा खाऊन अडेतालो इल्ली इल्ली करून जनावर कमी झाली एक दिस ती जमली आणि विचार करू लागली या शिवा कडल्यान आता कशी सुटका करून घेऊया थोडे एक मिटींग एक ससो आयलो ताणें म्हणले आपणा कडेन बरी आयडिया आसा ताणें तांच्या कानांत सांगली ती हांव म्हणू लागली ती गेली दुसरे दीस ससो शिवा म्हऱ्यान आयलो आणि म्हणू लागलो शिवराजा शिवराजा तू या जंगलाचा राजा रे पूण हो थंय एक बायच्या थंय शिव आसा तो म्हणटा या पूण जंगलाचो राजा या शिवाक राग येता तो म्हणटा आपूण जंगलाचो राजा खंय आसतो दाखय पोया का म्हणटा ससो म्हणटा आपणा फाटल्यान लिव ते दोगी जाण रावतात ससो बांयच्या जागेर उबो रावता बांय किल्ल्या उदक आसता ससो शिवाक म्हणटा की बांयक पळय म्हणून शिव बांयक पळयता बांयक पळयताल्या आनी एक शिव तो हांव नावस काडटा बांयक मोठ्या नांव दिता त्या बरोबर ह्या शिवाक दिसता की बांयतलो शिव आपणाक घुस्टायता राव तुका मारुनूच अडयता म्हणटा आनी शिव बांयक उडी मारता त्या बरोबर शिव मरता ससो दाम रोपणारे इश्टा मारून सांगता की अशें अशें करून आपणा शिवाक मारून अडयले
3: हे स्वराली तू तुजे ते सात तुगेलो ते पद म्हण मगो
1: हे बरे म्हणटा ते पद आ
3: हय।

0: समज ली ना.
1: शाबास.
2: कोणाक ती कुल्ले चिकाणी कळटा.
3: हा मेहुल तो सांग मरे.
4: बरे बरे तुम्ही म्हाका याद केली. एक असली कुल्ली सामकी पिसाय, यो म्हणल्या आली वच म्हणल्या गेली. कोण आपयता कित्याक आपयता काय पळोवप ना. त्रासान पडटकच रडत बसप, वयल्यान सगळ्यांची तापोणी खाताली. तिच्या ह्या स्वभावाचो तळातली सगळी नुसती बेबे तिजो फायदो घेताले आनी मागीर पिशी म्हणून तिजी फकाणां करताले. कुल्ल्याच्या आवय बापायन तिका खूब समजायले, पूण शे कुल्लेन पिसायपणां करची सोडलीच ना. कुल्ली रावताली त्या तळ्याडेगेर एका भिळान एक दूस सोरोप रावतालो. जाय ते फावत तो तळ्यातल्या बेब्यांक धरून खातालो. तेन्ना ताणें कुल्लेची पिसायपणां खूब

0: सौर पड़ेले कुल्ले खूबत सुवादी कष्टनाय करले। एक दिस या पिसाय कुल्लेक फोटोन वोयर अपोन तिका खावचो अष्टान ठरायले। एक दिस ताका सोन मेळी। कुल्ली तळा देगी कडे आयली तेन्ना सरपान कुल्ले खटकिले। फस फस फस कितें? कुल्लेन विचारले। हांगा वयर यो, मज्जा आसा, सरपान म्हळे। कुल्ली सर्र करून वयर आयली। तशेंच यो म्हज्या फाटल्यान, अशें म्हणून सरोप सरपटपा लागलो। ताजे फाटल्यान बाबडी कुल्ली वचपा लागली। बरे पयस पावतकच सरोप थांबलो, तशी कुल्ली थांबली। पिसाय खंयचे कळली? हांव्या पयल्या आनी तूं आयली। तुजे मांस बरे सुवादीक म्हणून आयकल्ले। आज म्हाका खावंक मेळटले, अशें म्हणून सरपान कुल्ली सरी आपले तोंड वेले। आतां मात कुल्ली भियेली। आपूण ह्या सरपाक वळख लेगीत ना आनी ताणें आपयतकच पिशी कशी ताज्या फाटल्यान आयली। आतां जीव वचपा कडेन आयला, ना अशें घडपा जायना। तिणें मुखार आयिल्ल्या सरपाच्या तोंडाक आपल्या जाणांनी घट्ट पगडी मारली। फस फस फस सरपा कांतान फडफडपा लागलो। कुल्लेन सरपाचे जिवाचो सर तिचे दांगे आवळून दल्ले। आयच्यान आपूण शाणी कशी वागतली अशें कुल्लेन ठरायले। कोणाचेरूच ताचो विश्वास दवरूंक जायना।
1: वा
2: शाळा केन्ना सुरू जाता रे?
3: शाळेचे नांवूच काडनाका, म्हजी तकली उसळटा।
4: आतां हांव तशेंच एक शाळेचे पद म्हणू?
2: हय हय म्हण म्हण मरे।
4: आई आई, कित्याक म्हाका वोगीच तूं शाळेत धाडटा? शाळेचे नांव काडत जाल्यार म्हाका मगे घुवळ येता। कितले विशय, कितल्यो बाई, कितल्यो चोपड्यो, कितली पुस्तकां। बाई इतल्यो सतायतात कित्याक तेंच समजना। अक्षराची बाई येता, बरप म्हजे पळोवन म्हणटा, बरे मरे कोंबडे दोके, भुरग्यां उजी लाज करता। भुगोलाची बाई म्हणटा म्हाका, खंय आसा दाखय काणकोण? हांव खंय भोंवता गे आई? हांवें म्हणलें तिका जाण कोण? इतिहासाची बाई म्हणटा, चंबाजीक मारलो कोणे? झगडे वेळार हांव नासलोच, हांवें तिका सांगचें कशें? चित्रकलेची बाई तर चित्रां म्हजी पळोवन हांसता। मॉडर्न आर्ट काय कितें? अजापान विचारता म्हाका।
1: बरी मरे तुजी कविता।
2: आतां हांव एक कविता म्हणू?
3: हय म्हण मगो।

0: जमीन पर पिक्चर पळता आणि परतू परतून रडता. आमची सुट्टी अशी खाता, हे करनाका ते करनाका म्हणून.
1: आम्ही सगळीच आता घरी आपोया बऱ्या बशेन.
2: म्हाका एक तारे जमीन पर आतली पद कळटा म्हणू
1: तूच किती. आम्ही सगळीच म्हणतल म्हणत या
2: चकरकचीचा चोचकलो रमगंडो वंडो लकरकटम अक्को टक्को इडिगि इडिगो इडिपाय चिकि चकचो गिल गिल मन चुल चुल मन नक नक बुक बुकरे टुक बुकरे चकलक बिक्को चिक्को सिल सिल गो बगडुम दगडुम चिक चकचो. देखो देखो क्या पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई

प्लास्टीकचो कोयर गटारांनी तुंबता आनी म्हेळे उदक गांवभर जाता. प्लास्टीकचो वापर बंद करुया, गोंय प्लास्टीक मुक्त करुया. स्वच्छता ही सेवा.

0: प्लास्टिकचा वापर बंद करूया.
1: घरातल्यान बाहेर सरताना पर्सीन, बॅगान, स्कूटरीन वा गाडीन कपड्याची पिशवी दौरूया.
0: आमची भूंय प्लास्टिक मुक्त करूया.
1: चला तर प्लास्टिक पयस दवरपाचो संकल्प करूया, वावराक लागूया.
0: स्वच्छता ही सेवा.
2: भारत जागोव्या, नितळसाण राखूया. प्लास्टिक मुक्त भारत म्हणताना पर्यावरणाचा सांभाळ करूया. स्वच्छता ही सेवा.

रत्नकार पै हांचे गायन राग बहादुरी तोडी तुम्ही ऐकतात. आणि ह्या बरोबर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ इथल्यान सोपली.

निकतेच तुम्ही सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या जोड आवाजात गीत ऐकलंय. करवीत फुडले गीत असा कुमार सानू आणि गायले आशिकी या फिल्मातले गीत. गीतकार असात समीर आणि या गीताक संगीत दिला नदीम श्रवण हानी.

सोनू निगम आणि अनुराधा पौडवाल यांच्या जोड आवाजात गीत तुम्ही ऐकले. आणि आता पुढले गीत ऐकूया सोनू निगम यांच्या आवाजात चाहत या फिल्मातले गीत.

अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांच्या जोड आवाजात बुलंदी ह्या फिल्मातले गीत तुम्ही ऐकतात आणि या गीताबरोबर गाता रही मेरा दिल ही कार्यावळीतल्या सोपता

रुपरेषा सावन जातकच बरोबर 12:05 आसतली खासा बायलां खातीर आशिल्ली कार्यावळ अस्तुरी यशस्विनी. आयज ऐकुया मयुरी सदानंद पालयेकर होम बेकर हांचे कडेन उलयतले उशा नायक, उपरांत स्वर संगम. 1:05 कान्ना ओळा, 1:40 सदाफुली, 2:30 हिंदी फिल्मी संगीत. सांजेच्या 5:30 आसतली कार्यावळ युवानी कोंकणी. आयज ऐकुया माया मोरजकर हांणी बरयल्ली कविता. सवराचेर हिंदीतल्यान खोबरू, 10:10 रोजगार म्हायती, 15:00 शब्दुली, कांतारा 35:00, 7:00 नाट्यगीत, 7:20 प्रादेशीक खोबरो, 7:30 चावडीर. आयज ऐकुया करेश्वर घुमट आरती मंडळ बिचोली हांणी सादर केल्ल्यो कांय लोकगीतां, 8:15 मराठीतल्यान खोबरो,

8:15 गीत गजल, 8:45 समाचार संध्या आमी दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत करतले. न्यूज एट 9 बरोबर रातच्या 9 वरांचेर. 9:15 स्पॉटलायट. 9:30 नॅशनल प्रोग्राम ऑफ फीचर आणि 10 वरांचेर नॅशनल प्रोग्राम ऑफ म्युझिक.

0: नमस्कार. अस्तुरी कार्यावळीन सगळ्या आमच्या भयणांक माई मोगाचो येवकार. हांव उशा आनी म्हजे वांगडा आयज आसा यशस्विनी मयुरी पालयेकार. नागझर पेडणेच्यान त्यो मुजरत आमच्या स्टुडिओंत आयल्यात. वळख करून घेऊया तांच्या कामाची. नमस्कार मयुरी.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओंत तुका येवकार. मयुरी, हांवें आयकलां तूं कॅफे चलयता, तूं होम बेकिंग करता, खुबशे खावपाचे जे आयच्या जनरेशनाक आवडटा अशे आयटम्स तूं करता, आमकां थोडीशी तुजी वळख करून दी. तूं कितें कितें करता मयुरी?
1: स्टार्टींग पयली आमी केक करतात, हे मेन आमचे केकाचे. मागीर तेच्या भायर पफ, डिफरंट वेज नॉन वेज, मागीर बर्गर, पिझ्झा, शेक्स, ज्यूस, हे सगळे कॅफेन अवेलेबल आसा.
0: तुजी कॅफे आसा?
1: हय.
0: खंय?
1: नागझर. हांगा
0: नागझर पेडणे हांगा तूं कॅफे चलयता. तुवें म्हणलें सुरवातेक केक, केक ही तुजी स्पेशलिटी?
1: हय, केक ही स्पेशलिटी.
0: हातून कसल्यो कसल्यो केक्स करता तूं?
1: हेतून सगळे तरेचे येता. नॉर्मल क्रीम केक, आतांचे जे ट्रेंडींग आहा चीज केक, मूज केक, जे सगळे आहा कस्टमाइज केक, हे सगळे करता आमी.
0: आतां कॅफे म्हणटकच थंय करून रेडी दवरचे पडले न्ही?
1: हय.
0: म्हणजे फक्त ऑर्डरीचेर अशें चलचें ना, करून दवरचे
1: करून दवरता, ऑर्डर सुद्दां घेता.
0: म्हाका सांग, एक साधारण केक समज आमी करता जाल्यार कितलो वेळ लागता मयुरी?
1: नॉर्मल केक आसत जाल्यार ऑलमोस्ट हाफ एन आवर पुरो करपाक, आनी जर कस्टमाइज केक आहा जाल्यार ऑलमोस्ट एक दोन दीस वयता. कित्याक थोडे प्रिपेरेशन पयली करून दवरचे आसता, थोडे ऑन द स्पॉट करपाचे पडटा.
0: अशें न्ही? पूण हो बिझनेस कसो आसा, एकदा खपले जाल्यार खपले, खपले ना जाल्यार
1: नाल्या काय ना, मागीर उडोवपाचे ते. कितें आमी रियूज करू शकना फूड प्रोडक्ट्स, ताका कितें आमी प्रिझर्वेटिव्ह बीन काय घालना. सो ऑन एन एवरेज एक दोन दीस उरता, ना जाल्यार वचो मागीर भायर उडोवचे पडटा.
0: आतां तुज्या आमी ह्या बिझनेसा कडेन कॅफे म्हणून जेन्ना तुवें हो बिझनेस करपाचे ठरयलें,

0: टाइम गोड सगळी जात. आता आम्ही करता म्हणून आम्ही एव्हरी टाइम खायना ना. सो आम्ही आता एव्हरेज ऑन एन्ड एव्हरेज आमकां खबर आसा ओके दिसाक ओके 10 केक वयता. सो आमी तशे केक करता सोंपले जाल्यार परत आमी रोखडे करून दवरता. सो असो वेस्टेज आमचो चड असो केन्ना कितें जायना. केन्नाय चुकोन असो लायक 3-4 म्हयन्यान एकदां कितें जालें
1: जाल्यार न्ही. आतां आमकां सांग तुवें म्हणलें एक 10 केक करता सादारण कितलो वेळ लागता एक केक करपाक.
0: एक केक करपाक ऑलमोस्ट नॉर्मल केक आसा जाल्यार हाफ एन आवर पुरो.
1: हय न्ही.
0: पण हेजे प्रिपेरेशन पयली करचें पडटा. जरूर तर तुजो हाफ एन आवर सगळो फिनिशींग जाता म्हणजे पयली बेस तुका सगळें करून दवरचें पडटा. जर तू ते करपाक रावतले जाल्यार तुका ऑलमोस्ट 2-3 वरां
1: जाता तातूंत वता
0: कंटिन्यू.
1: हय. आणि हे सगळें करपाक वेळ मेळटा
0: काडचो पडटा.
1: प्रत्येक गजाल ही युनिक असा न्ही. एकच गजाल ना. तातूंत तुवें शेक्स बीन मेन्शन केले म्हणटकच तुका ताच्या खातीर फळां मेळा ताचे शॉपिंग आयले.
0: हय.
1: सो
0: ते शॉपिंग बीन सगळे माझो मिस्टर म्हाका हेल्प करता तितून. सो आउटसोर्सिंग किती आहा पण ते सगळे तो हाडून दिता. तो आपल्या कामांक वयता येताना सगळे हांव ताका लिस्ट दिता हे हाड म्हणून. कित्याक आमकां ऑल द वे नागझरच्यान म्हापसा कित्याक नागझरीत तशें कितें मेळना पेडण्यान तुका जाय ते तीत मेळना. सो आमकां ऑल द वे म्हापसाच्यान हाडचें पडटा. सो तो जेन्ना कामाच्यान रिटर्न येता तेन्ना हे सगळे घेवन येता. सो हे सगळे मॅनेज जाता. थोडे अशे आहा की वेंडर्स आमकां हाडून दिता बट फ्रुट्स बीन आमकां ऑब्वियसली थंयच्यान
1: हाडचेच पडटा न्ही. हय. हाच्या खातीर तुजे कडेन सामान जाय. तुका बेक करतले जाल्यार ओव्हन्स जाय. शेक्सां खातीर तुका फ्रीज जाय. सो कितले फ्रीज कितले ओव्हन्स कितें कशें मॅनेज करता तू.
0: ओव्हन्स बीन पयली तशें येता. हांवें जेन्ना स्टार्टींग केलें तेन्ना एक आसलेलो. आतां जशें प्रोडक्शन वाडलें तशें हांवें 2 घेतले. ओके. फ्रीज तशें स्टोरेजाक एक रॉ मटेरियलाक एक जे फिनिश प्रोडक्ट आहा ते दवरपाक. सो म्हाका कडेन सद्या 4 फ्रीज आसा. सो अकॉर्डिंगली तशें म्हणजे प्रोडक्शन कशें आहा तशें हितून हांवें वाडयले.
1: एकदां
0: पयली हांवें घेवंक ना कित्याक पयली पयली खबर ना बिझनेस सेट जातलो ना. सो तेन्ना टायम दिलो. सो ऑलमोस्ट आतां 3.5 वर्सां जाली. सो तेतून म्हाका खबर आहा की आतां ओके म्हाका रिक्वायर्ड आहा म्हणून हांवें ते आतां फ्रीज एक्स्ट्रा घेवन बॅकअपाक अशें दवरले.
1: अशें. आतां आमकां सांग मयुरी, हें सगळें करताना एक मानसीक बळ तुका आसा. तुका घरच्यांचो मदत मेळटा, हेल्प मेळटा, पूण एक आर्थिक मदत जाय पडटा न्ही. फायनान्स ते कोण करता.
0: आर्थिक मदत जेन्ना हांवें बिझनेस स्टार्ट केलो तशेंच हे सगळे म्हाका फॅमिलीनूच सगळे. हांवें लोन बीन कांय ना. आमची जी सेव्हिंग आसलेली लायक आफ्टर मॅरेज हांवें आनी हजबंडान जी सेव्हिंग केलेली ती सगळी माझ्या मावान दिली, माझ्या मम्मी डॅडीन, माझ्या भावान यांच्यानी सगळ्यांनी म्हाका हेल्प
1: हेल्प
0: त्यांच्या लोन घेऊन किती आहात लास्टाक तो भरपाक
1: भरपाकच जाय.
0: सो ते इथून फक्त किती म्हाका इंटरेस्ट काय पडोंक ना. असलेलो पैसे त्यांना हांवें रिटर्न दिले माझे हे आसलेले ते. फक्त प्रॉफिट झालो म्हाका तेतून की इंटरेस्टाक खंय व्हॅल्यू वचोंक ना.
1: सो तुझी ही आर्थिक बाजू सेट झाली. आता आम्ही येऊया मनीसबळा कडेन. इतले सगळे करतले जाल्यार एका मनशाचे काम न्ही. ताच्या खातीर तुका मदत ही लागताच. आणि ही मदत तुका कोण करता.
0: ही आता हांवें स्टाफ घेतला. पयली हांव आनी एकूच स्टाफ आसलेलो कित्याक बिझनेस सेट जावंक नासलेलो, खबर नासलेले कशें कितें आसतले. सो आमी दोगूच जाणां करतालीं. सो जशें जशें बिझनेस वाडूंक गेलो आनी म्हाजे चेडूय आतां व्हडलें जालें. सो तेकाय टायम दिवपाक जाय आसलो. स्कुलींग सगळें स्टार्ट जालें, एज्युकेशन बीन. सो म्हाका ते दोनी मॅनेज जावपाक मातशें डिफिकल्ट वचपाक लागलें म्हणून मागीर हांवें स्टाफ वाडयलो. आनी जशें जशें आतां म्हजें प्रोडक्शन जाता म्हणून हांवें आतां 4 स्टाफ दवरला. हय. सो कित्याक मागीर तेंचे सुटयो आसता आनी म्हाजे कॅफे केन्ना बंद नासता. विकली एव्हरीडे चालू
1: आसता
0: बट स्टाफांक ही हॉलिडे दिवची पडटा. सो हांवें एक स्टाफ असो दवरला की हॉलिडे खातीर एडजस्ट करपाक
1: शिफ्टींनी घालून. हय. खूप बरें दिसलें मयुरी आमकां. कित्याक कशें आसता पळय, आमी काम करता आनी त्या कामांतल्यान आनी कोणाक तरी काम मेळटा, रोजगार मेळटा न्ही. कोणाचें तरी पोट चलता, कोणाचें तरी घर चलता. सो हांव तुका एक स्वयंसिद्ध आणि स्वयंपूर्ण अशी महिला मानता. यशस्विनी हे कार्यावळी खातीर तू योग्य असा असे म्हणून आम्ही मुखार वचूया. आमकां सांग, 3.5 वर्षां तू हो बिझनेस करता, जो जागो तुवें चूज केला थंय तो बरे भशेन चलला. ओके. आतां फुडें कशें, आतां तो बिझनेस वाडयतले जाल्यार तुका कितें करपाक जाय, कशें करपाक जाय.
0: वाडोवपाचो आसा आमकां. आमी चित्ताली की खंय तरी आतां सिटी एरियान घालपाचे. पण फक्त प्रॉब्लम कितें आतां सद्या म्हाकाय टायम दिवपाक मेळना आनी स्टाफिंगाचो प्रॉब्लम. कित्याक एकदां स्टार्ट केले की परत फाटी सरपाक आमकां बरोबर दिसना. सो सगळे सेट करून सगळे प्लॅनिंग करून आमी स्टार्ट करपाक पळयतात.
1: हय. आमी तुवें म्हणले न्ही आतां आमकां 3.5 वर्सां जाली ह्या बिझनेसान आसा. असो अणभव तुका आयला आसतलो न्ही, कितें तरी तुजें एक स्पॉयल जालें किंवा कोणें तरी तुका खूब प्रेज केलें एका वस्तू खातीर. आमकां सांग तुजे हे दोन अणभव.
0: प्रेजींग खुबदांच येयले स्पेशली केक्स.

0: सगळ्या आयटम्सांक येतात माझ्या असे हे ना, आणि हा असं म्हणणं की आमचेच बेस्ट हा, बट हय आम्ही जे करता ते मन लावून करता. मिराकी हे नाव आहा त्याचे मिनिंगूच तसे समथिंग विच इज मेड विथ लव.
1: लव
0: ओके. सो माझे इवन स्टाफ जे आहात ते धरून सगळे आम्ही तसेच करतात, असे ना की चल आज शॉर्टकट मारूया असे ना. सो प्रेझिंग हे खूप मिळाले माका, स्पेशली केक्सांक लागून, सर्विसांक लागून. तुम्ही गुगलाचे सुद्धा चेक करू शकता, थोडे कसे असतात सगळ्यांकूच सगळं आवडता सगळे असे ना. सो खंय ना खंय तरी एक कस्टमर असा असता की खंय ना फॉल्ट काढतात, बट आम्ही ट्राय करता 100% आम्ही ट्राय करता की सॅटिस्फॅक्शन लेवल आता ना ऍटलिस्ट नेक्स्ट टाइम जेव्हा तो येतो त्यांना त्याला ते फुल सॅटिस्फॅक्शन दिवपाचे.
1: आता पळय प्रेज म्हटले आम्ही, लॉस म्हटले, हे लॉस आणि प्रॉफिट जे असता बिझनेसचे ताचे कडे तू कसे कोप अप करता?
0: लॉसान कसे असता, लॉस आता झाले जाल्यार घेऊन बसना, कित्याक ट्राय करपाक जाय की केन्ना ना केन्ना सद्दीच प्रॉफिट जातले अशे ना.
1: आणि खावपाचे आयटम म्हणल्यार लॉस जातात.
0: सो आम्ही ट्राय करता जाता तितके आम्ही कमी लॉस करून प्रोडक्शन आमचे सारखे लाईक वेस्टेज कमी करून जे आमच्या हातीन आहा. आता एक प्रोडक्ट बचोंक ना त्याका आम्ही काय करू शकना, बट ते प्रोडक्टान घालपाक जे वेस्टेज आणि चढ जाऊक जायना हे आम्ही ट्राय करता. सो लॉस मॅनेजमेंट आम्ही तसं ट्राय करता.
1: या धंद्यात कसे असा रियूज असे चढशे जायना, ती गजल आयली की ती सोपोवपाक जाय, आणि ह्याचे खातीर थोडे तरी ड्रॉबॅक्स असतले न्ही, ते कसे कोप अप करप?
0: तेका कोप अप करप असे काय हे ना, तितून आम्ही मग ऑफर्स दवरता ह्या हेजेर असे किती ऑफर्स असतात. सो तो पिरियड एक दवरता एक वीक दोन वीक. सो आमकां खबर आहा की ओके आता आमकां हे ह्या हितून टार्गेट असता की हय आमकां सोपोकूच जाय. सो मागीर तू त्या टायमार ऑफर दवर, सेल दवर, कितें तरी दवर
1: दवर
0: अशें आमी हे करता.
1: नाजाल्यार तू त्या बिझनेसान फुडें वचूंक शकना, लॉसूच असता.
0: लॉसूच असता.
1: आता प्रोफिट लॉस ह्यो गजाली आयल्यो न्ही, पण कितें असता बिझनेसान सदांच कॉम्पिटिशन असता. तू करता म्हणून आणिकूय कोण, आणि हाली सारा आम्ही पळयला तुवें जसे म्हणले कोविड काळात तुवें होम बेकिंग सुरू केले, असे होम बेकर्स खूप असतात न्ही. सो हे कॉम्पिटिशन तू कसे हँडल करता?
0: जेव्हा हांवें स्टार्ट केले त्यांना थंय तुमकां सांगले हांवें थंय तसले कांयच
1: नाशिल्ले.
0: आता थंय ऑलमोस्ट 3-4 शॉपां आहा.
1: अरे
0: सो आमकां त्यांना दिसलेले की आता आमचो सेल कमी वयतलो, बट जसो माझो फूड क्वालिटी आहा पळय तुम्ही केन्ना येऊन पया थंय तुमकां आपूण म्हणजे माका सांगपाची गरज पडची ना. सो हे कस्टमर वयता दुसरे कडे वयता ट्राय करपाक, बट रिटर्न परत आमच्या कडे येता हे सॅटिस्फॅक्शन मोर असता
1: चड की
0: हा म्हणजे आमकां हे झाले म्हणजे तुम्ही प्रॉफिट म्हणता पळय हे आमकां गेन झाले म्हणजे आमचे प्रॉफिट झाले, आणि आमकां असे सेल चड जावपाक जाय असे हे ना. कस्टमर परत येयलो म्हणजे आमकां कळ्ळे की हय आमी कितें करता ते आमी सारखे करता.
1: सारखे करता. आणि कसे असता जेवण किंवा खाण कितेंय जाव ताची क्वॉलिटी मेंटेन करची पडटा न्ही. हय आता क्वॉलिटी म्हणटा आसतना थोडीशी नितळसाण राखूंक जाय, थोडीशी न्ही खुबशी
0: खुबशी
1: खुबशी, त्या नितळसाणीचेर थोडो उजवाड घाल.
0: आम्ही एसओपी दवरता सगळे हेतून की एव्हरीडे कसे क्लिनिंग करप, आमचे स्टाफ क्लीन असपाक जाय, लाईक आम्ही हायजीन लेवल फर्स्ट, कित्याक आमकां फूड अँड ड्रग्जाक ह्या कंपल्सरी
1: बरोबर
0: चेकिंग सोडूनच दी, बट एज पर नॉर्म्स आमकां हे करपाकूच जाय. आणि तशेंच माझा स्टाफ असो आहा की करता हे सगळे कळ्ळें. सो क्लिनिंग काय इश्यू ना, एव्हरीडे सगळे क्लिनिंग जे कितें प्रोसिजर एसओपी आहा ते सगळे फॉलो जाता.
1: आणि ते केले ना जाल्यार रोखडेच मालूय पडटा
0: ते कळटा दिसून येता, कित्याक फूड प्रोडक्टाक स्मेल लाईक मागीर ती फ्लाय सगळे इन्सेक्ट सगळे आमी कितें हायड करू शकचे
1: तितून.
0: सो ह्या खातीर आमकां हे करचेच पडटा.
1: हय आणि नितळसाण राखता म्हणूनच तर ते इतले पर्यंत तू आता आयला. आणि एक सांग आमकां, हे सगळे जेव्हा तू आयटम्स करपा खातीर सामान स्टोर करचे पडटा तुका हाडून, ते तू खंय कशे करता?
0: माझे घर लागीत हा कॅफे कडल्यान. सो हांवें स्टॉक रूम हो माझ्या घरात कडेच केला, आणि माका टायम दिवंक जाय म्हणून आता हांवें कितें केलें, माझ्या फर्स्ट फ्लोराचे हांवें वर्कशॉप केला. सो माझे बेकिंगचे जे कितें आहा केक्स बीन कितें आहा ते हांव सगळे घराकडे करता, हांव आणि एक स्टाफ असता. सो तो सगळे करता कळ्ळें. सो माका मागीर लक्ष घालपाक मेळटा की शॉपार हांव एव्हरी टायम वचूं शकना, कित्याक घराकडे अवेलेबल असतात. सो वयर कशें हांव वयर वचून फर्स्ट फ्लोरार वचून करू शकता, म्हणून हांवें सगळो स्टॉक बीन कितें आहा तो सगळो घराकडे युटिलायज केला. सो तेच सांगता फॅमिली
1: सपोर्ट
0: हो जाय पडटा. सो कित्याक तेंच्यांनी जर ती म्हाका एरिया दिवंक नासलेली जाल्यार म्हाका परत स्टोरेजाक सेपरेट एरिया घेवची पडटली.
1: आतां कशें आसा, आमी सदांच म्हणटा न्ही जी बायल वर्कींग आसा, एक्च्युली सगळ्योच बायल्यो वर्कींगच, कोण बेकार नसता. वर्कींग असता तांकां सदांच वर्क प्लेस आणि तांचे घर हे लागीं लागीं आसचें.

0: त्याचा खूपसो वेगळो फायदो जाता तो तुवें सांगलो. बरं दिसले कारण घराकडे तितलोच वेळ दिवचो पडटा भुरग्यांक संसाराक आणि जेव्हा ते स्थिर त्यांनाच आम्ही स्थिर जाता न्ही. म्हाका सांग हाचे सगळ्याचे क्रेडिट तू कोणाक दिता?
1: माझ्या हजबंडाक.
0: त्याचा सपोर्ट असा म्हणूनच तू इतल्या मेरेन पावले. तुझो फुडे विचार असा कोणाक ट्रेन बीन करपाचे ह्या धंद्यात या व्यवसाया?
1: हय ट्रेन करपाक शकता बट ओनली प्रॉब्लम तेच सांगले टायम दिवंक मेळना. कित्याक एका ट्रेनींग दिवपाक अशें ना की बेश्टे एका वराचे क्लास घेतली आणि सोपयले अशें ना. सो त्याच्या खातीर प्रॉपर सेटअप जाय, प्रॉपर सगळे टायमिंग मॅनेज करपाक जाय. सो माझ्या कडेन सध्या आता अवेलेबल जायना. कित्याक हे काम आमचे वर्कशॉप हे हँडल करप, घराचे सगळे काम करप, चेडू म्हापसा काम स्कुलान
0: स्कुलान वता
1: सो तेका पिकअप ड्रॉप करपाक, सो हे सगळे जायना पॉसिबल म्हणून हांवें ते ट्रेनिंगेचे सध्या तरी काय चिंतो
0: विचारना.
1: आणि आता ट्रेनिंगेचे कसे सगळे जाणां चडशी युट्यूब हेजेर पळोवन
0: आता इजिली एक्सेस असा, पहिली सारखे उरुना. आमकां सांग मयुरी कशें आसा पळय, हे सगळे करता आसतना तुका दोनूय सांभाळपाक जाय, संवसारूय सांभाळपाक जाय, बिझनेसूय सांभाळपाक जाय, घरच्यांचो हेल्पूय घेवपाक जाय. तू सॅटिस्फाईड आसा?
1: येस
0: 100%. हय खूप बरे दिसले. कित्याक केन्ना तरी मनान येता दुबाव की बाबा नोकरी केली जाल्यार महिन्याच्या एंडाक पैसे तरी मेळटले आशिल्ले?
1: ना तसे केन्ना ना, अजून तरी अजून पर्यंत तरी येऊंक ना.
0: जे किती करता तातूंत सॅटिस्फाईड असा. तुझी लाईन ऍक्च्युली शिक्षणाची वेगळी आशिल्ली नी?
1: हय सांगले ना, हांवें ब्रेक घेतलो न्हू. सो ब्रेक घेतलो म्हणून आणि कशें आहा आता ती फिल्ड जर म्हाका चूज करपाक जाय जाल्यार ऑब्वियसली वेर्णा पेनजीम ह्या सायडीनूच येवपाक जाय. आणि प्रायव्हेट हातून येयले की घरा येवपाक टायमिंग
0: उरना बरोबर.
1: सो त्या खातीर कित्याक जेन्ना हांव बिफोर डिलिवरी जेन्ना कामाक वयतालें तेन्नाच पावतालें, हांव 7-8 घरा पावतालें. सो आता ते पॉसिबल जावचें ना म्हणून हांवें तो स्टेप बॅक घेतलो आणि कितें करतलें हे चिंतून सांगता ते हांवें स्टार्टिंगूच सांगलें हो कसो म्हाज्या कडेन स्टार्ट
0: जालो.
1: एक्च्युली प्लॅनिंग आसलेले कसले तरी एक शॉप घालपाचे, कसलेय
0: कसलेय
1: घालपाचे
0: बिझनेसाचो
1: एक बिझनेस आसलेलो. पण म्हाका कुकिंगेची आवड आसली म्हणून हेतून आमी जाली आणि अजून पर्यंत चलता हे बऱ्या भाशेन.
0: हय आमकां सांग ज्यो अस्तुऱ्यो तुझ्या सारक्योच अशा वेवसायान येवंक सोदतात पूण तांकां एकदम धीर जायना अशा खातीर तू कितें मेसेज दितले?
1: स्टेप एक घेवचो पडटा, पयली ट्राय करपाकूच जाय, तेका टायम दिवंक जाय. अशें ना की एकदा बिझनेस केलो की 2 महिन्यान तुमकां सपोज आउटपुट येवंक ना जाल्यार बंद करपाक जाय अशें. एटलिस्ट 2 वर्सां तरी दिवंक जाय कसले, कारण ट्राय करीत रावंक जाय. आताच्या जनरेशनान ओ आताच्या लायफान कितें न्यू आहा हे अडॅप्टेशन करपाक जाय. अशें ना की आमचे ओल्ड ट्रेडिशन सगळे ओल्डान तूं न्यू ट्राय करूं.
0: बरोबर ओल्डाची कास घेवनूच जर मुखार गेले जाल्यार तातूंतल्यानूच स्वताक अपडेट करीत रावले जाल्यार कितें ना कितें तुझ्या पदरान पडटाच.
1: सारकें
0: न्ही. खूब बरें दिसलें आमकां मयुरी तूं आमच्या स्टुडियोंत आयलें आनी कितल्याशाच अस्तुऱ्यांक प्रेरणा मेळची अशी तुझी ही उतरां, तुझी ही मुलाखत आमच्या सगळ्या आयकुप्यां मेरेन पावयली ते खातीर तुका हांव चड आनी चड देव बरें करूं म्हणटा.
1: तुमकांय थँक्यू म्हाका आफयल्या बद्दल.
0: थँक्यू.

मयुरी सदानंद पालेकर होंबीकर हांचे कडेन उलयले उशा नायक निकतेच तुम्ही ऐकले. आता ऐकूया करावळ स्वर संगम. करावीच्या सुरवीक ऐकूया साधना सरगम हांच्या आवाजांत हे गीत.

म्हजो बाबुलो. अनुराधा पौदवालांनी गायिल्लें गीत तुम्ही ऐकलें, आणि आता फुडलें गीत ऐकूया. दिव्या प्रभू गायतात कालीस म्हजें.

नमस्कार, हांव स्नेहा गांवस। ह्यो आसात कांय मुखेल खबरो। एक भारत श्रेष्ठ भारत ह्या राष्ट्रीय उपक्रमा अंतर्गत शैक्षणिक वर्स 2026-27 खातीर राज्यातल्या सरकारी आणि अनुदानित शाळांनी वेगवेगळ्यो कार्यावळी आयोजित करच्यो अशे गोंय समग्र शिक्षा विभागान मागला। गोंय राज्याची जोडी झारखंड राज्यावांगडा आसतली। साधन सुविधा उदरगत तशेंच मानवी उदरगत हांची योग्य तरेन सांगड घालीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उदरगती खातीर गोंय सरकार वावुरता। आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोंयाचे सोबीत सपन पुराय करपा खातीर सरकाराक नागरिकांनी सहकार्य करपाची गरज असा असे मत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी उक्तायले। साखळेच्या गांवठण वाठारांत नूतनीकरण तशेंच सुशोभीकरण केल्ल्या नवीन आंगणवाडी इमारतीच्या उक्तावण सुवाळ्यांत मुखेल सोयरे म्हण ते उलयताले। प्लास्टीक कोयर मुक्त आणि हेर नितळसाण निकष पाळपी गावांक व्हड रोख रकमेचो पुरस्कार सरकार दितले। 19 डिसेंबराक जावपी कार्यावळींत हो पुरस्कार भेटयतले अशी घोषणा मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केल्या। पर्वरी जिमखान्याच्यो सुविधा राज्यातल्या सगळ्यांत बऱ्या सुविधांमदीं आसा अशे वर्णन करताना मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी पर्वरी जिमखान्याच्या सुविधांचो वापर राष्ट्रीय आणि ऑलिंपिक खेळा खातीर तयारी करपी खेळगड्यांची जिमखान्याची फी सरकार दितले असे आश्वासन दिला। तशेंच जिमखान्यातल्यो सुविधा वापरून राष्ट्रीय खेळा सर्तीची तयारी करपी तरणाट्या खातीर वसतीघरांची सुविधा स्थापन करपाचोय राज्य सरकार प्रस्ताव तयार करता अशें तांणी सांगले। पर्वरी जिमखान्याचे उक्तावण केले उपरांत ते उलयताले। देशातल्या एलपीजी रांदपाच्या 14.2 किलो गॅस सिलिंडराच्या दरान 29 रुपयांनी वाढ जाल्या। ही दरवाढ आयच्यान लागू जाता। आणि दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघाच्या बायलांच्या चॅम्पियनशीप 2026 सर्तीतल्या फायनलींत भारतान बांगलादेशाक 3-1 अशी मात करून 6 खेपे या सर्तींत जैत मेळयले। ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो।

2333 मीटर म्हणल्यार 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणीच्या पणजी केंद्रालयान हो आसा म्हादय चॅनल. बरोबर 1:08 जाल्ली आसात. आयकून दिता कार्यावळ कान्ना ओवळां. कार्यावळीचे सुरवेक आयकुया. लोना गायतात स्वर्गा राज्यांत.

हिच ब्रिटॉन आणि गायले गीत तुम्ही ऐकतात आणि या गीताबरोबर कान्ना ओळा ही कार्यावळीतल्या सोपता. ऐकूप्यानो बरोबर 1:30 दिल्ली केंद्रावेल्यान मराठीतल्यान खोबरू आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपित करतले.

भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं निधन. आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 19 वर्षीय मीरा अँड्रीवनं पटकावलं विजेतेपद. स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 रुपये असे झाले आहेत, तर मुंबईत सिलेंडरचे दर 912 रुपये 50 पैशांवरून 941 रुपये 50 पैसे इतके झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावरच्या सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्त आहे, असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. अस्थिर जागतिक ऊर्जा बाजारातल्या उलाढालींपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचलला आहे, असं यात म्हटलं आहे. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. परीक्षेबाबतची समाजमाध्यमांवरची आक्षेपार्ह सामग्री तात्काळ ओळखून सायबर गुन्हे शाखेला त्याबाबत माहिती दिली जात असून संबंधित प्लॅटफॉर्म विरोधात कारवाई केली जाईल. उमेदवार आणि त्यांच्या पालकांनी अशा कोणत्याही संदेशाला प्रतिसाद देऊ नये, त्यासाठी पैसे देऊ नयेत आणि ते पुढे पाठवू नयेत. तसंच उमेदवारांनी अफवांकडे दुर्लक्ष करावं आणि केवळ एनटीएचं अधिकृत संकेतस्थळ आणि माध्यमांद्वारे प्रसिद्ध झालेल्या अधिकृत माहितीवरच अवलंबून राहावं, असं आवाहन एनटीएनं केलं आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकाल पश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत, असं सीबीएसईनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपर फुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील, असं काँग्रेस जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलं आहे. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं, असा दावा त्यांनी केला. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. राज्यसभेच्या येत्या 18 जूनला होणाऱ्या निवडणुकीसाठी तेलगू देसम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांनी आज आपल्या 3 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये उद्योजक सना सतीश, शिक्षणतज्ञ भाष्यम रामकृष्ण आणि पक्षाच्या समाजमाध्यम खात्याचे प्रमुख चिंता कायाला विजय यांचा समावेश आहे. आंध्र प्रदेशात रिक्त होणाऱ्या 4 जागांपैकी 1 जागा जनसेना पक्षाला देण्यात आली असून त्यांनी निवडणुकीसाठी लिंगमनेनी रमेश यांना आपला उमेदवार म्हणून नामनिर्देशित केलं आहे. इंडिया आघाडीच्या उद्या होणाऱ्या बैठकीत पक्षाच्या वतीनं खासदार जॉन ब्रिटा सहभागी होणार असल्याचं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं आज जाहीर केलं. केरळ विधानसभा निवडणुकीत माकपचे नेते पिनराई विजयन यांच्यावर भाजपासोबत लागेबंदी

असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राज्यातल्या नेत्यांनी केला होता. याबाबत माकप महासचिव एम ए बेबी यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. असे आरोप आघाडी धर्माशी विसंगत आहेत असं ते म्हणाले. काँग्रेसकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण आलं नसून आपण स्पष्टीकरणाच्या प्रतीक्षेत आहोत असं बेबी यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. भारत आणि इंडोनेशिया दरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये गेल्या चार वर्षांच्या काळात लक्षणीय सुधारणा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं भारत इंडोनेशिया संयुक्त आयोगाच्या चौथ्या बैठकीला संबोधित करत होत. भारत इंडोनेशिया दरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांना गेल्या वर्षी 75 वर्ष पूर्ण झाली असून या बैठकीत राजकारण, संरक्षण, सुरक्षा, सागरी क्षेत्र, व्यापार आणि गुंतवणूक, आरोग्य, औषध निर्माण, अन्नसुरक्षा, पर्यटन तसंच शिक्षण आणि सांस्कृतिक सहकार्य यासारख्या द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं ते यावेळी म्हणाले. आज जागतिक अन्न सुरक्षा दिवस आहे. संयुक्त राष्ट्रांची अन्न आणि कृषी संघटना दरवर्षी 7 जून रोजी जगभरातल्या विविध आरोग्यविषयक आणि नागरी संस्थांबरोबर हा दिवस साजरा करते. समस्येपासून समाधानापर्यंत सर्वत्र सुरक्षित अन्न ही यंदाची संकल्पना आहे. नागरिकांच्या सुरक्षित भविष्यासाठी सुरक्षित आणि आरोग्यदायक अन्न उपलब्ध करून द्यायला सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त जारी केलेल्या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं काल कोची इथं निधन झालं. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. आपल्या 3 दशकांच्या अभिनयाच्या कारकिर्दीत सलीम कुमार यांनी जवळपास 350 चित्रपटात काम केलं. ते आपल्या विनोदी शैलीसाठी ओळखले जात असत. अदामिन्ते मकन अबू या चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. अजनु रंगता विदू या चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांना सहाय्यक सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राज्य पुरस्कार मिळाला होता. तसंच अलयुम निजनुम या सिनेमातल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट विनोदी नटाचा पुरस्कार मिळाला होता. सलीम कुमार यांनी तमिळ, ओडिया आणि बंगाली चित्रपटातही काम केलं आहे. सलीम कुमार यांच्यात कोणत्याही प्रकारची भूमिका साकारण्याची क्षमता होती अशा शब्दात केरळचे मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांनी त्यांचा गौरव केला आणि आदरांजली वाहिली. इराणचे केवळ हल्ल्यासाठी वापरले जाणारे 2 वन वे ड्रोन आपण नष्ट केले असून होर्मुझच्या सामुद्रधुनीतल्या आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीसाठी ते धोकादायक असल्याचं अमेरिकेच्या मध्यवर्ती संस्थेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिकन लष्कर पूर्णपणे सतर्क असून या पट्ट्यातलं कोणतंही आव्हान परतवून लावण्यासाठी सक्षम असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान अमेरिका आणि इराण दरम्यान शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं वाटाघाटी करण्यासाठी पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी काल तेहरानला पोहोचले. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 8व्या मानांकित 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पोलंडच्या माया व्हालिन्स्काचा 6-3, 6-2 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. हा अंतिम सामना अवघ्या 1 तास 22 मिनिटात संपला. पुरुष एकेरीत आज जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव आणि इटलीच्या फ्लाविओ कोबोली यांच्यात सामना खेळला जाणार आहे. दोन्ही खेळाडू त्यांच्या कारकिर्दीतल्या पहिल्या ग्रँडस्लॅम पदकासाठी खेळणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं निधन. आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पटकावलं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं.

0: पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: तुमची 33.1 मीटर म्हणल्यार 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आमी उलयता. 1 वर जावन 40 मिनटां आनी 35 सेकंड जाल्लीं आसात. आयकूंक दिता कार्यावळ सदा फुली.

0: उल्हास भुयाव आणि नेफी रोड यांच्या जोड आवाजात गीत तुम्ही ऐकले. आणि आता करमलीत निमाणेकडून ऐकूया स्वप्नील बांडोडकर यांच्या आवाजात हे गीत.
1: Yo, DJ, say ho, I like it loud.

दोनशे 33° एक मीटर म्हणल्यार 1287 किलोहर्ट्झांचेर आम्ही उलयता बरोबर 2 वरांचेर मिडडे न्यूज इन इंग्लीश तशेंच 2 वरां 15 मिनटांचेर दोपहर समाचार आमी दिल्ली केंद्रावेल्यान सक्षेपीत करतले.

नित्तेच तुम्ही एस पी बालसुब्रमण्यम आणि सांगात्यांनी गायले गीत ऐकले. करावेळीत पुढले गीत ऐकूया. मोहम्मद अजीज, अनुराधा आणि नितीन मुकेश यांच्या जोड आवाजांत राम लखन या फिल्मातले गीत.

निकतेच तुम्ही अमित कुमार आणि आशा भोसले यांच्या जोड आवाजात युद्ध या फिल्मातले गीत ऐकले आणि या गीताबरोबर हिंदी फिल्मी संगीत ही कार्यवलीतल्यान सोपली.

शिक्षण मंडळान सांगला. देशातल्या एलपीजी रांदपाच्या 14.2 किलो गॅस सिलिंडराच्या दरान 29 रुपयांनी वाढ जाल्या. ही दरवाढ आयच्यान लागू जाता. पोरवरी जिमखान्याच्या सुविधांचो वापर राष्ट्रीय आणि ऑलिम्पिक खेळा खातीर तयारी करपी खेळगड्यांची जिमखान्याची फी सरकार दितले अशे आश्वासन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत

मदी मुल्लनपूर नवी चंदीगड हंगा सुरू आशिल्ल्या कसोटी क्रिकेटीच्या दुसऱ्या दिसा भारतान 8 गडी वगडावन आपलो डाव 564 धावड्याचेर जाहीर केलो आनी निमाणे मेळिल्ले खबरे प्रमाण अफगाणिस्तान पंगडान 2 गडी वगडावन 53 धावड्यो काडल्यात. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

तुमचे 33.1 मीटर म्हणल्यार 1287 किलोहर्जांचेर आकाशवाणीच्या पणजी केंद्राला नामी उलयता. बरोबर 3:12:30 जाल्ली आसात. इतल्यान आयची ही दुसरी सभा सोपली. आयकुप्या न्हू, ह्या वेळार FM रेनबो सेवेच्यो तशेंच विविध भारतीच्यो कार्यावळी चालू आसात त्यो तुमच्यांनी आयकूंक येता. तुमची आमची परती भेट जातली सांजवेळच्या 5:30 आयच्या 3 सभेत. तो मेरेन आमी तुमचो निरोप घेता. नमस्कार.

0: आयच्या कोंकणीतल्या युवाणी कार्यावळीत ऐकुया कवयित्री माया मोरजकार हांच्यो कविता.
1: पावस एक याद टपटप थेंबे पडूंक लागले, यादीचे खोले झडूंक लागले. टपटप थेंबे पडूंक लागले, यादीचे खोले झडूंक लागले. अशीच ती वोली सांज, मन जाल्ले अशांत. अशीच ती वोली सांज, मन जाल्ले अशांत. तेन्नाच पेटल्यो काड

0: आयच्या कोंकणीतल्या युवाणी कार्यावळीत ऐकुया कवयित्री माया मोरजकार हांच्यो कविता.
1: पावस एक याद टपटप थेंबे पडूंक लागले, यादीचे खोले झडूंक लागले. टपटप थेंबे पडूंक लागले, यादीचे खोले झडूंक लागले. अशीच ती वोली सांज, मन जाल्ले अशांत. अशीच ती वोली सांज, मन जाल्ले अशांत. तेन्नाच पेटल्यो काडज, दोळ्यां दुखां यादीन व्हांवली, काडजां उलोवप पळोवन धांवली. टपटप थेंबे पडूंक लागले, यादीचे खोले झडूंक लागले. टपटप थेंबे पडूंक लागले, यादीचे खोले झडूंक लागले. पावसा तुजी याद अशीच येता, काळीज म्हजें पेटयत वता. पावसा तुजी याद अशीच येता, काळीज म्हजें पेटयत वता. सुवार्थान लोळिल्लें मन म्हजें धुवन वता. सुवार्थान लोळिल्लें मन म्हजें धुवन वता. टपटप थेंबे पडूंक लागले, यादीचे खोले झडूंक लागले. टपटप थेंबे पडूंक लागले, यादीचे खोले झडूंक लागले, झडूंक लागले. म्हजी दुसरी कविता शुन्य काळ. हांव कोणाची धू म्हाकाच खबर ना. हांव कोणाची धू म्हाकाच खबर ना. पूण म्हाका मोग तुमचो चड, कारण तुमी म्हजे जन्मदाता. हांव कोणाची भयण म्हाकाच खबर ना. हांव कोणाची भयण म्हाकाच खबर ना. पूण हातां तुज्या राखी बांदून करीन तुमची हांव रक्षा. हांव कोणाची घरकान म्हाकाच खबर ना. हांव कोणाची घरकान म्हाकाच खबर ना. पूण तुमचो आयुष्यभराचो साथ जल्माचो. हांव कोणाची सून म्हाकाच खबर ना. हांव कोणाची सून म्हाकाच खबर ना. पूण तुमच्या आशिर्वादान सुखान रावन माय मावाचो आदर्श महान. हांव कोणाची आवय म्हाकाच खबर ना. हांव कोणाची आवय म्हाकाच खबर ना. पूण तुमी म्हजो संवसार फुलोवपी, दोन फुलांवरी परमळ फाकोवपी. हांव कोणाची आजी म्हाकाच खबर ना. हांव कोणाची आजी म्हाकाच खबर ना. म्हातारपणांत नातवाचें सूख पडोवन धादोसकाय भोगपी. हांव कोणाची कशी जातली. हांव कोणाची कशी जातली. जल्मात येवचे आदी ह्या लोकांनी देवा म्हाका कित्याक जिवेशी मारली. म्हाका कित्याक जिवेशी मारली. म्हजी फुडली कविता तुमी आमचे. शिक्षक आमचो गुरू, आदर्श मूर्त रूप. आशिल्ली आमी अज्ञान, आयली अज्ञानांतल्यान ज्ञान. शिक्षक आमचो मार्ग, सत्य आनी असत्य, नीती आनी अनिती दाखोवपी जैताचो मार्ग. शिक्षक आमचो पालक, तुमी आमचे साहस. खरी वळख तुमची हीच अपेक्षा आमची. शिक्षक आमचो फुडारी, तुमच्या पावलार आमी. दिवन आमकां कान मंत्र काळजांत पेटोवन दिवली. शिक्षक आमचो इश्ट, दुख सुखांत वावुरपी. संघर्ष झुजपाक शिकोवपी, आत्मविश्वास जागोवपी. शिक्षक आमचो देव, ब्रह्मा विष्णू महेश. शिकोवपी चार वेद, उच्चारूंक तुमचो श्लोक. शिक्षक आमचो दिवो, विद्यार्थी तुमची वाट. घेवन तुमची दिक्षा, जागोवन आमची आशा. शिक्षक आमचो भविष्य, तुमी आमचे साधन. पडून एक स्वप्न, घडून तुमचो अस्तित्व. म्हजी फुडली कविता तुजो साथ. म्हाका तुजो साथ जाय, आदाराक हात जाय. म्हाका तुजो साथ जाय, आदाराक हात जाय. साथ जाय झुजपाक, आदार जाय एकलेपणांत. म्हाका तुजो धीर जाय, विश्वासाक थिराय जाय. म्हाका तुजो धीर जाय, विश्वासाक थिराय जाय. धीर जाय भिरांतेक, विश्वास

0: इष्टानो आता ऐकूया मुखेल खबरो.
1: नमस्कार, ह्यो आसात मुखेल खबरो. देशांतल्या एलपीजी रांदपाच्या 14.2 किलो गॅस सिलिंडराच्या दरांत 29 रुपयांनी वाड जाल्या. ही दरवाड आयच्यान लागू जाता. परवरी जिमखान्यांच्या सुविधांचो वापर राष्ट्रीय आणि ऑलिंपिक खेळा खातीर तयारी करपी खेळगड्यांची जिमखान्याची फी सरकार दितले असे आश्वासन मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्या. एक भारत श्रेष्ठ भारत या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 खातीर राज्यातल्या सरकारांनी अनुदानित शाळांनी वेगवेगळ्यो कार्यावळी आयोजित करच्यो अशें गोंय समग्र शिक्षा विभागान मागलां. भारत इंडोनेशिया जोड आयोगाची बसका नवी दिल्लीत जाली. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आणि त्यांचे इंडोनेशियन समपदस्थ सुगियोनो हांणी हे बसकेचे फुडारपण केलें. ह्यो आशिल्ल्यो मुखेल खबरो.

गीता गजल ही हिंदी गीतांचे कार्यावळ 8 वरांसावन 15 मिनटांचेर आयकूंक रावात. 8 वरांसावन 45 मिनटांचेर समाचार संध्या, न्यूज एट 9 9 वरांचेर आयकूंक मेळटली. 9 वरांसावन 15 मिनटांचेर स्पॉटलायट नॅशनल प्रोग्राम ऑफ फिचर 9 वरांसावन 30 मिनटांचेर आयकूंक रावात. नॅशनल प्रोग्राम ऑफ म्युझिक 10 वरांचेर आयकूंक मेळटली. आणि इश्टानो 11 वरांसावन 10 मिनटांचेर आमगेली आयची सभा सोंपतली.

आता ऐकूया फाल्या विदर्भाच्या कार्यावळीची रूपरेषा. फाल्या सकाळी 5:50 आमगेली पहिली सभा सुरू जातली. शेतकामत्यांक माहिती ह्या कार्यावळीत जनावरांची कुयदाद या विषयाचेर डॉक्टर राजेंद्र प्रभुगावकर हांणी दिल्ली माहिती ऐकूंक रावात फाल्यां सकाळी 6:45. 6:50 संजीवनी कार्यावळीत ऐकूया तणाव ह्या विषयाचेर डॉक्टर नयना नायक हांची मुलाखत. फाल्यां सकाळी 7:40 ऐकूंक रावात कलात्मक गोंय कार्यावळीत धालो आनी धिल्लो ह्या विशयाचेर धालो आनी धिल्लो सादर करपी आसात डॉक्टर साईश देशपांडे. समाचार प्रभात 8:00 मॉर्निंग न्यूज इन इंग्लीश 8:15 आयकूंक रावात.

8:50 चित्रसंगीताची कार्यावळ ऐकूक मेळटली. भावधारा ही मराठी गीतांची कार्यावळ 9:30 ऐकूक रावात. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत ऐकूया गौरी नायक भट हांचे गायन फाल्यां सकाळी 10:30. फाल्यां सकाळी 11:05 गाता रहे मेरा दिल ही हिंदी गीतांची कार्यावळ ऐकूक मेळटली. आणि उपरांत घरकुल ह्या खासा बायलांच्या कार्यावळीत ऐकूया दिवस पावसाचे या विषयाचेर मीना समुद्र हांचे उलोवप

कानळा वावळा ही कातरांची कार्यावळ दनपारा 1:05 रायकूक रवात. सदाफुली ही कोकणी गीतांची कार्यावळ 1:40 रायकूक मेळटली. मिड डे न्यूज इन इंग्लीश 2:00. 2:15 दोपहर समाचार. 2:30 हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ आयकूक मेळटली.

0: आणि हाँ आयकार गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान
1: गावामधी खास नाव गाव रे मजो गाव
0: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलार
2: गाव आणि हाँ।

तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक एफएम रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजातल्या हे गीत निकतेच तुम्ही ऐकले. रचना आशिली बाकीबाब बोरकर हांची, आणि आता ऐकूया उषा आमोणकर यांच्या आवाजातल्या मुखावयले गीत.

माया सुकटणकर हांच्या आवाजातल्यान हे गीत निकतेच तुम्ही ऐकले. रचना आशिल्ली उल्हास रायकर हांची आणि ह्या गीतातल्यान आयची शब्दुली ही कोंकणी गीतांची कार्यावळ हांगाच सोंपता.

0: सगळ्यांनी माचो नियाळ कोरा उतराचो मोठ्या उगुळाचे दोरा व्हडले शिकप करून आमच्या देशाचे नाव वयर काळा दोंगी वखदांचेर विजोर घाला ओ फोटो वीस तुम्ही सोळा ह्या संसारा बरे जिवीत सारून बरो फुडार कोरा सगळ्यांनी मासो नियाळ कोरा उतराचो मोजे उगुळास दोरा व्हडले शिकप करून आमच्या देशाचे नाव वयर काळा दोंगी वखदांचेर विजोर घाला वकोटो वीस तुम्ही सोळा ह्या संसारा बरे जिवी सारण बरो फुडार कोरा ह्या संसारा बरे जिवी सारण बरो फुडार कोरा ह्या संसारा बरे जिवी सारण बरो फुडार कोरा.
1: हिलारियानो कोस्टा हांच्या आवाजांतल्यान एका तारणीक तेच तुमी आयकले बरो फुडार. आतां तुमकां आयकूंक दिता आल्फ्रेड रोज आनी रिटा रोज हांच्या ताळ्यांतल्यान मुखावयले कांतार.

लॉर्नाच्या आवाजातल्या एका तारणिकतेच तुम्ही ऐकले आणि ह्या कतारातल्या नाईची कातरांची कार्यावळ हंगाच सोपता. 233 अंश 1 मीटर म्हणजेच 1287 किलोवॅट्स वरून आम्ही बोलत आहोत. श्रोते हो, 7:01 झालेला आहे आणि आता ऐकूया नाट्यगीतांचा कार्यक्रम.

ज्योत्स्ना भोळे यांच्या आवाजातून हे नाट्यगीत नुकतंच तुम्ही ऐकलं. आता ऐकूया पंडित राम मराठे यांच्या आवाजातून पुढील नाट्यगीत.

पंडित राम मराठे यांच्या आवाजातून हे नाट्यगीत होतं. रचना होती कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची. आता ऐकूया पुढील नाट्यगीत.

0: भक्त पुंडलिक या चित्रपटातील हे नाट्यगीत होतं गंध पिऊनी सायलीचा, आणि रचना होती शांता शेळके यांची. आणि या नाट्यगीताने आजचा नाट्यगीतांचा कार्यक्रम इथेच संपन्न होत आहे.
1: महिलांचे प्रश्न आणि महिलांसाठी भाषण, यशस्विनींच्या मुलाखती आणि गीतांचा नजराणा घरकुल या कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 12:05 फक्त महादई वाहिनीवर घरकुल.

0: दीदी नौकरी लग गई।
1: अरे वाह बधाई हो, तो अब तो ढेर सारी शॉपिंग।
0: हाँ जी, नया मोबाइल।
1: अरे रुको शहजादे, सैलरी से पहले खर्चे।
2: इंस्टेंट लोन भी तो मिलता है।
1: पहले बजट बनाना सीखो फिर खर्च करो।
0: प्रदीप
1: देखो, कमाई का एक हिस्सा हमेशा बचाना चाहिए, लेकिन पार्टी देने से नहीं बचोगे तुम।
0: हाँ दी, पार्टी मेरी बजट तुम्हारा।
1: अच्छा,
3: आरबीआई कहता है
4: सही वित्तीय बर्ताव करे आपका बचाव।
5: इष्टानो, 7 वरां जावन 20 मिनटां जायत आयिल्लीं आसात आनी आतां ऐकुया कोंकणींतल्यान प्रादेशीक खबरो।
6: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं ह्यो आसात प्रादेशीक खबरो। मुखेल खबरो, गोंय विधानसभेंत एसटी आरक्षणाची कार्यवाही बेगीन जातली अशें आश्वासन केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी दिला अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्या। पेडणे तुयेच्या इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टराक आधार दिवपी मुखेल रेल्वे खातीरच्या मुळाव्या साधन सुविधा प्रकल्पाविशी आयज मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी नवी दिल्लींत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेवन चर्चा केली। राज्यांत सगळ्या राजकीय पक्षांकडल्यान वेंचणुकेची तयारी सुरू आसतना भाजपान 2027 कृती आराखडो केंद्रीय नेतृत्वाक सादर केला अशी माहिती भाजपाध्यक्ष दामोदर नायक हांणी दिली। घरगुती एलपीजी सिलिंडराच्या मोलांत 29 रुपयांनी वाड जाल्या, हे नवे दर आयज रातच्या 12 वरांचेर सावन लागू जाल्यात। कुशळटाय उदरगत आनी उद्देजकताय संचालनालयान आयटीआय खातीरचे प्रवेश ऑनलायन पद्दतीन सुरू जाल्ल्याचे आयज घोशीत केला। आता पुराय खबरो, गोंय विधानसभेत एसटी आरक्षणाची कार्यवाही बेगीन जातली अशें आश्वासन केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी दिला ही माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्या। मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या फुडारपणाखाला शिष्टमंडळान आयज केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांची दिल्लींत भेट घेतली। सभापती गणेश गांवकार, केंद्रीय मंत्री श्रीपाद नायक, आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री रमेश तवडकार, आमदार गोविंद गावडे आनी प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक हांचो शिष्टमंडळांत आसपाव आशिल्लो। येत्या विधानसभा वेंचणुकेंत एसटी आरक्षणाची कार्यवाही जावची अशी मागणी शिष्टमंडळान केंद्रीय घरमंत्र्याकडेन केल्या। गोंया खातीर इलेक्ट्रॉनिक्स आनी माहिती तंत्रगिन्यान मंत्रालयाच्या माध्यमातल्यान रेल्वे मंत्रालयाच्या आनी आयटी आनी दूरसंचार उपक्रमाखाला खास करून पेडणे तुयें इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टराक आधार दिवपी मुखेल रेल्वे खातीर मुळाव्यो साधन सुविधा प्रकल्पाविशी आयज मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी नवी दिल्लींत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव हांची भेट घेतली। हे प्रस्न बेगोबेग सुटावे करपाचे आश्वासन मंत्री अश्विनी वैष्णव हांणी दिला अशें मुखेलमंत्र्यांनी हे वेळार सांगलें। खेरीज गोंयच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्नॉलॉजीत नोकर भरती संबंधित हुस्क्याविशी चर्चा करपा खातीर आयज मुखेलमंत्री सावंत हांणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान हांची भेट घेतली। गोंयचे हिता खातीर बेगीनात बेगीन हो प्रस्न सोडोवपाचे आश्वासन तांणी दिला अशें मुखेलमंत्र्यांनी ते भेटी उपरांत सांगलां। राज्यांत सगळ्या राजकीय पक्षांकडल्यान वेंचणुकेची तयारी सुरू आसतना भाजपान एक पावल फुडें वतना 2027 कृती आराखडो केंद्रीय नेतृत्वाक सादर केलो। विधानसभा वेंचणूक तशें पक्षाच्या संघटनात्मक वावराविशी राष्ट्रीय सरचिटणीस बीएल संतोष हांचे कडेन आपणे चर्चा केली अशी माहिती प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक हांणी दिली। बेगीनूच केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांची एसटी आरक्षण कार्यवाहीविशी भेट जातली अशें तांणी मुखार सांगलें। घरगुती एलपीजी सिलिंडर 29 रुपयांनी म्हारग जाला, हे नवे दर आयज रातच्या 12 वरांचेर सावन लागू जाल्यात। आतां 14.2 किलो गॅस सिलिंडराचे मोल 913 रुपयांवयल्यान 942 रुपया जातले। 3 म्हयन्यांत दुसरे खेपे एलपीजीचे दर वाडल्यात। हाचे आदी 7 मार्चाक एलपीजी सिलिंडराचे दर 60 रुपया वाडयल्ले। अशे तरेन घरगुती सिलिंडर 3 म्हयन्या भितर 89 रुपयांनी म्हारग जालो। खबरां एजन्सी पीटीआयच्या सुत्रांनी दिल्ले माहिती प्रमाण आंतरराष्ट्रीय बाजारांत उर्जेचो खर्च वाडिल्ल्यान आनी देशांतल्या विक्रीत लुकसाण जाल्ल्यान तेल कंपनीक दर वाडोवचे पडला अशें सांगलां। गोंय माहिती आनी तंत्रगिन्यान मंत्री रोहन खंवटे हांणी आपल्या समाज माध्यमाच्या एका प्लॅटफॉर्मावरवी एक ल्हान चली झेमेत सुद्धा मोबायल संवयेप्रमाण स्क्रोल करतनाचो व्हिडिओ शेअर करीत हुस्को व्यक्त केला। हो एक हायली डेंजरस ट्रेंड आसा, जातूंत आमच्या भुरग्यांची मानसीक आनी शारिरीक भलायकी नष्ट जाता अशें तांणी म्हळां। चिडचिडेपण, लक्ष नासप, भुरग्याची याद दवरपाची क्षमतायेंत उणाव, संवाद विकार, नदर पेड्ड्यार जावप, स्थूलताय, शारिरीक उदरगतीत एकंदर उणाव आदी ही इंटरनेट व्यसनाची कांय थोडी दुयेसां जी आमच्या भुरग्यांचो फुडार नष्ट करतात अशें तांणी मुखार म्हळां। 16 वर्सां

0: कळल्या भुरग्यांक इंटरनेट एक्सेस मर्यादीत करपा विशीं हांव सेवरली वोकल जालां आनी ह्या प्लॅटफॉर्मांतल्यान हांव दरेका नागरिका कडल्यान वॅल्युएबल व्यूज एण्ड सजेशन सोदतां अशें मंत्री रोहन खंवटे हांणी मुखार म्हळां. जागतीक पर्यावरण दिसाच्या निमतान सांखळी नगरपालिका पूर्णम फाउंडेशन पर्यावरण संरक्षण गतीविधी आनी जेसीआय सांखळी हांच्या जोड पालवान आयज 7 जून 2026 दिसा ई वेस्ट कलेक्शन ड्रायव्ह 2026 ही कार्यावळ घडोवन हाडली. सांखळी पालिका वाठारांत सगळ्या प्रभागांनी आयज सकाळी 9 ते दनपारा 1 मेरेन ही मोहीम चालू उरली. सांखळी नगरपालिका वाठारांतल्या सगळ्या प्रभागांतल्या लोकांनी आपल्या घरांतलो ई कोयर हाडून आपआपल्या प्रभागांतल्या नियोजीत सुवातींचेर दिलो. नगराध्यक्ष सिद्धी प्रभू हांणी ई वेस्ट कलेक्शन ड्रायव्ह जैतिवंत केल्ल्या खातीर नागरिकांचे उपकार मानल्यात. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: कुशळटाय उदरगत आनी उद्देजकताय संचालनालयान आयटीआय खातीर प्रवेश सुरू जाल्ल्याचे आयज घोशीत केला. शिक्षणीक वर्स 2026-27 खातीर प्रवेश मेळोवपाक उमेदवारांक ऑनलायन अर्ज करचे पडटले. गोंयच्या खंयच्याय आयटीआयत निवड करपाची मुभा ऑनलायन आसा अशी कळोवणी संचालनालयान जारी केल्या. येत्ता 8वी ते 10वी खातीरच्या भुरग्यांक सरकारी 10 आयटीआय आनी खाजगी 3 आयटीआयत ऑनलायन प्रवेश आयज सावन उक्तो जाला. आयटीआय पास उमेदवारांक मंडळाकडल्यान थेट एसएससी आणि एचएसएससी पास समतुल्य प्रमाणपत्र जारी करतले. इच्छुकांनी प्रवेश मेळोवपा खातीर आयटीआय एडमिशन्स हे वेबसायटीक भेट दिवची. उपरांत तांणी वेबसायटीचेर माहिती पुस्तिका 2026-27 ही पयली वाचची आनी उपरांत ऑनलायन अर्ज करचो. आयटीआयत शिकपा खातीर 44 अभ्यासक्रम आसात आनी इच्छुकांक खंयचोच अभ्यासक्रम ऑनलायन वेचपाक मेळटलो अशें जाळवणदारांनी कळीत केलां. 10वी आनी 12वेंत मेळिल्ले यश हो विद्यार्थ्यांच्या जिणेंतलो पयलो पावंडो आसा. आपले भविश्य घडोवपाक हे यश तिगून दवरपाची गरज आसा अशें कुर्टी खांडेपार मतदारसंघाचे जिल्लो पंचायत वांगडी प्रितेश गांवकार हांणी सांगलां. फोंडे खडपाबान वाठारांतल्या विश्व हिंदू परिशद सभाघरांत प्रॉग्रेसीव फोंडा ह्या संस्थेन घडोवन हाडिल्ल्या विद्यार्थ्यांच्या भोवमान सुवाळ्यांत ते आयज उलयताले. तरणाट्यांनी नोकरे फाटल्यान धांवपा परस नोकरी दिवपी जावंक जाय असो मोलादीक संदेश तांणी आपल्या उलोवपातल्यान विद्यार्थ्यांक दिलो. ह्या सुवाळ्याक प्रॉग्रेसीव फोंडे संस्थेचे अध्यक्ष अपूर्व दळवी हांणी आपले विचार मांडले. कुर्टी खांडेपार पंचायतीचे सरपंच नावेद तहसीलदार पंच निळकंठ नायक अजय गावडे तशेंच फोंडे नगरपालिकेच्यो उपाध्यक्ष दिपा कोलवेकार आनी हेर मानेस्त हे वेळार हाजीर आशिल्ले. फोंडे म्हालांतल्या सगळ्या शाळांतले लागीं लागीं 160 विद्यार्थी ह्या भोवमान सुवाळ्याक हाजीर राविल्ले. पद्मिनी फाउंडेशन सांखळी आनी सम्राट क्लब मार्शेल हांचे जोड पालवान आयज 7 जून 2026 दिसा हाउसिंग बोर्ड सांखळी वाठारांत एका दिसाची राज्यस्तरीय सूत्रसंचालन कार्यशाळा घडोवन हाडली. हाउसिंग बोर्ड सांखळी वाठारांतल्या साई नर्सिंग इन्स्टिट्यूट सभाघरांत ही एका दिसाची कार्यशाळा जाली. हे कार्यशाळेंत गोंयचे नामनेचे सूत्रसंचालक डॉ गोविंद भगत, डॉ पूर्णानंद च्यारी, डॉ अजय वैद्य तशेंच संगीता अभ्यंकर हांणी वांटेकार जाल्ल्यांक मार्गदर्शन. नामनेचे सूत्रसंचालक डॉ गोविंद भगत, डॉ पूर्णानंद च्यारी, डॉ अजय वैद्य तशेंच संगीता अभ्यंकर हांणी वांटेकार जाल्ल्यांक मार्गदर्शन केलें. आनी आतां हवामान. मॉन्सून पुराय गोंय व्यापून महाराष्ट्रांतल्या कांय वाठारांत मुखार सरला. हवामान खात्यान आयज सावन 10 जून मेरेन पावसा खातीरचे येलो अलर्ट जारी केला. हवामान खात्यान आयज तापमान नोंद केला ते प्रमाण पणजेंत चडांत चड तापमान 33.2° सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें 25.1° सेल्सियस आसा. मुरगांवांत चडांत चड 32.8° सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें 23.8° सेल्सियस तापमान नोंद जालां. फुडल्या 6 दिसां खातीर राज्यांतलें चडांत चड तापमान 31 ते 32° सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें तापमान 25 ते 26° सेल्सियस मदीं उरपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. राज्यांत 1 ते 6 जून मजगतीं सरासरीन 2 इंच पावस पडला. अंदूं पावस 31.8% उणो जाला अशें हवामान

0: खात्यान कळीत केला. आनी खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट मुखेल खबरो. गोंय विधानसभेत एसटी आरक्षणाची कार्यवाही बेगीन जातली अशें आश्वासन केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी दिला अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्या. पेडणे तुयेच्या इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरींग क्लस्टराक आधार दिवपी मुखेल रेल्वे खातीरच्या मुळाव्या साधन सुविधा प्रकल्पाविशी आयज मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी नवी दिल्लींत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेवन चर्चा केली. राज्यांत सगळ्या राजकीय पक्षांकडल्यान वेंचणुकेची तयारी सुरू आसतना भाजपान 2027 कृती आराखडो केंद्रीय नेतृत्वाक सादर केला अशी माहिती भाजपा अध्यक्ष दामोदर नायक हांणी दिल्या. घरगुती एलपीजी सिलिंडराच्या मोलांत 29 रुपयांनी वाड जाल्या. कुशळटाय उदरगत आनी उद्देजकताय संचालनालयान आयटीआय खातीरचे प्रवेश ऑनलायन पद्दतीन सुरू जाल्ल्याचे आयज घोशीत केला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणीन पयली पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं तुमकां प्रादेशीक खबरो परतून आयकूंक मेळटल्यो फाल्यां सकाळी 7:25 तो मेरेन नमस्कार.
1: दोनशे 233° म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झा वयल्यान आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वयल्यान आमी उलयतात. 7:30 आनी 25 सेकंद जाल्ले आसात. आता ऐकुया चावडेर कार्यावळ.

0: आयच्या चावडेर कार्यावळीत ऐकुया घुमट आरती मंडळ दिवचल हांची घुमट आरतींची कार्यावळ.
1: गोंय गोमंतक भारताचे प्राचीन कड्या वयले एक सोबीत सुंदर आणि लहान राज्य जावन आसा. गोंय लहान असले तरी सुद्धा आपल्या नैसर्गिक सौंदर्य, संस्कृती, कला, इतिहासाचो वारस आणि देवभूमी म्हणून प्रसिद्ध असा. गोयांत सण जसे चवथ, दिवाळी आणि नवरात्री हे सगळे व्हडा उमेदीन मनयतात. नवरात्रीचे नऊ दीस देवी नवदुर्गेक सुंदर रितीन सजवून तिका मकरांत बसयतात आणि मकर झेलयतात. तसेच नवरात्रीचे नऊ दीस सगळे लोक दांडिया, गरबा आणि इतर सर्त जसे फॅन्सी ड्रेस, रांगोळी आणि घुमट आरती सादरीकरण सादर करतात. घुमट आरती हे गोयचे दायज म्हणून ओळखले वयता. गोयच्या संस्कृतीतलो

आता ऐकूया फाल्या विदर्भाच्या कार्यावळीची रूपरेषा. फाल्या सकाळी 5:50 आमगेली पहिली सभा सुरू जातली. शेतकामत्यांक माहिती या कार्यावळीत जनावरांची कुयदाद या विषयाचेर डॉक्टर राजेंद्र प्रभुगांवकर आमकां माहिती दितले. फाल्या सकाळी 6:45 6:50 संजीवनी कार्यावळीत तणाव या विषयाचेर डॉक्टर आणि तिन्ही संचा कार्य

233 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्सा वयल्यान आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनला वयल्यान आमी उलयता. 8:01:28 जाल्ले आसात. आता ऐकुया आयज विद्रापाच्या कार्यावळीची रुपरेषा. इश्टानो 8:15 गीत गजल ही हिंदी गीतांची कार्यावळ ऐकूंक रावात. समाचार संध्या 8:45 ऐकूंक मेळटली. न्यूज एट 9 स्पॉटलाइट 9:15 ऐकूंक रावात. नॅशनल प्रोग्राम ऑफ फ्युचर 9:30 आसतली. आनी 10 नॅशनल प्रोग्राम ऑफ म्युजीक 11:10 आमगेली आयची सभा सोंपतली. न्यूज एट 9 स्पॉटलाइट 9:15 ऐकूंक रावात. नॅशनल प्रोग्राम ऑफ फ्युचर 9:30 आसतली. आनी 10 नॅशनल प्रोग्राम ऑफ म्युजीक 11:10 आमगेली आयची सभा सोंपतली.

0: आता ऐकूया फाल्या विदर्भाच्या कार्यावळीची रूपरेषा. फाल्या सकाळी 5:50 आमगेली पहिली सभा सुरू जातली. शेतकामत्यांक माहिती या कार्यावळीत जनावरांची कुयदाद या विषयाचेर डॉक्टर राजेंद्र प्रभुगांवकर आमकां माहिती दितले. फाल्या सकाळी 6:45 6:50 संजीवनी कार्यावळीत तणाव या विषयाचेर डॉक्टर आणि तिन्ही सांजा कार्यावळीत ऐकू करावात संस्कृत नाटकातील अभिजात विनोद या विषयाचेर डॉक्टर गोविंद काळे हांचे उलोप फाल्या सांजे 7:00. आता बरोबर 8:05 ऐकूया मराठीतून बातम्या ज्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होत आहे.
1: मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मंगोलियात उलान बातर खुल्या कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी आज पुरुषांच्या फ्रीस्टाईल प्रकारात 2 सुवर्ण आणि 2 कांस्य पदकं जिंकली. अंतिम लढतीत दीपकनं 61 किलो वजनी गटात कझाकस्तानच्या असिल आयताकिन याचा 6-0 असा पराभव केला, तर दिनेशनं 125 किलो वजनी गटात कझाकस्तानच्या येदिगे कासिम बेकवर 2-0 मात केली. 65 किलो वजनी गटात मोहित कुमारनं कझाकस्तानच्याच ओसिम झान दास्तान बेक याच्यावर 17-6 असा दणदणीत विजय मिळवत कांस्यपदक निश्चित केलं, तर 97 किलो वजनी गटात विकीनं मंगोलियाच्या गान खुयाग गान बतार याला 4-0 नमवत कांस्यपदक पटकावलं. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारतानं आज दुसऱ्या दिवशी पकड घेतली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतानं कालच्या 3 बाद 368 धावसंख्येवरून आज पुढे खेळायला सुरुवात केल्यानंतर शतकवीर कर्णधार शुभमन गिल 126 धावांवर बाद झाला. ऋषभ पंतनं 81 तर वॉशिंग्टन सुंदरनं नाबाद 52 धावा केल्या. 4 बाद 564 अशी धावसंख्या झाल्यावर भारतानं आपला डाव घोषित केला. अफगाणिस्तान

तर्फे मोहम्मद सलीमनं 6 गडी बाद केले. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या अफगाणिस्ताननं दिवसअखेर पहिल्या डावात 5 बाद 113 धावा केला, म्हणजेच ते अद्याप 451 धावांनी पिछाडीवर आहेत. आजचा खेळ थांबला तेव्हा रहमत शाह 43 तर अफसर जझाई 3 धावांवर खेळत होता. भारतातर्फे आज मानव सुतारनं 3 तर प्रसिद्ध कृष्णानं 2 बळी घेतले. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपरफुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँग्रेस जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी म्हटलं आहे. त्या छत्रपती संभाजीनगर इथं बातमीदारांशी बोलत होते. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असं ते म्हणाले. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नैऋत्य मोसमी

0: करता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न झाला.
1: आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवणारं पश्चिम बंगाल हे देशातलं 36वं राज्य ठरणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी उद्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि पश्चिम बंगाल राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्रांचा मिलिटरी जेंडर अॅडव्होकेट ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मेजर अभिलाषा बराक यांचं अभिनंदन केलं आहे. हा सन्मान मेजर बराक यांची उत्कृष्ट सेवा आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांतता रक्षक मोहिमेतल्या भारताच्या दीर्घकालीन योगदानाचा गौरव करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भारत आणि इंडोनेशिया यांच्यातल्या संयुक्त आयोगाची 8वी बैठक आज नवी दिल्लीत झाली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री सुगियोनो यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक आणि परस्पर हिताच्या जागतिक घडामोडींविषयी चर्चा केली, तसंच विभागीय आणि

या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भारत आणि इंडोनेशिया यांच्यातल्या संयुक्त आयोगाची आठवी बैठक आज नवी दिल्लीत झाली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री सुगियोनो यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक आणि परस्पर हिताच्या जागतिक घडामोडींविषयी चर्चा केली. तसंच विभागीय आणि दक्षिण कोरियाच्या पुढच्या प्रधानमंत्री म्हणून हान सेओंग सुक राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित. उलानबातर कुस्ती स्पर्धेत भारताच्या दीपकनं 61 किलो वजनी गटात तर दिनेशनं 125 किलो वजनी गटात पटकावलं सुवर्णपदक. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारताची पकड. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: दक्षिण कोरियाच्या पुढच्या प्रधानमंत्री म्हणून हान सेओंग सुक राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित. उलानबातर कुस्ती स्पर्धेत भारताच्या दीपकनं 61 किलो वजनी गटात तर दिनेशनं 125 किलो वजनी गटात पटकावलं सुवर्णपदक. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारताची पकड. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: दोनशे 33 अंशिक मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्झा वयल्यान आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वयल्यान आमी उलयतात. 8:15 आनी 12 सेकंद जाल्ले आसात. आता ऐकुया गीत गजल ही हिंदी गीतांची कार्यावळ.

पंकज उदासनच्या आवाजातल्या गझल निघतीस तुम्ही ऐकली. आता ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजातल्या मुखावयली गझल.

आशा भोसले यांच्या आवाजातल्याने गझल निघतीस तुम्ही ऐकली. आता ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सांगाते यांच्या आवाजातल्या मुखावरली गझल.

यशस्विनी कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्विनी।

नाटकातील अभिजात विनोद या विषयाचे डॉक्टर गोविंद काळे यांचे उलोप. 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोवॅट्सा वयल्यान आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनला वयल्यान आमी उलयतात. 11:11:05 जाल्ले आसात. इतल्यान आमगेली तिसरी सभा सोंपता. ह्या चॅनलाचेर परतून तुमची आमची भेट जातली फाल्यां सकाळी 5:50 मिनटांचेर. तो मेरेन आमी तुमचो निरोप घेतात. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.